श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 12 आषाढ, शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. नमस्कार रत्नागिरी. सकाळचे 5:58 आणि 27 सेकंद झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर पारंपरिक भूपाळी, संगीत वसंत देसाई यांचं आणि मुख्य स्वर आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो, जेव्हा ईश्वराचं नाव आपल्या ओठांवर येतं तेव्हा आपलं मन भक्तीच्या सुरांनी भारलं जातं. देवाची आराधना करताना आपलं मन अंतर्बाह्य एवढं हरवून जातं की आपल्याला स्वतःचंसुद्धा भान राहत नाही. आता बघा ना, देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही झांज, टाळ, चिपळ्या किंवा वाद्यांची गरज नक्कीच नसते, कारण त्या ईश्वराच्या

नामात इतकी ताकद आहे की झोपेतसुद्धा आपलं मन जागृत असते. म्हणूनच म्हणावं असं वाटतं, तुझे नाम आले ओठी सूर भारावले.

अजित कडकडे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना होती समिता म्हात्रे यांची. श्रोतेहो मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जयवंत कुलकर्णी यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात आता पुरुषोत्तम दास जलोटा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं संत कबीर यांचं हिंदी भजन.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी प्रशांत धोंड यांनी संगीतबद्ध केलेली विठ्ठल कदम यांची देशभक्तीपर गीतरचना समूहस्वरात.

समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:40 आणि 18 सेकंद झाले आहेत. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया हवामानावर आधारित कृषी सल्ला. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिनांक 1 ते 5 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून ते 27 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे किमान तापमानातही घट होण्याची शक्यता असून ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. मंडळी, 4 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात 5 ते 11 जुलै 2026 दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. मंडळी, आता जाणून घेऊया कृषी सल्ला. ज्या भागामध्ये भातखाचरांमध्ये चिखलणीसाठी पुरेसं पाणी उपलब्ध आहे आणि भात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार आहेत त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन भात रोपं वाटिकेला युरिया खताचा दुसरा हप्ता देण्याचं काम पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत पुढं ढकलावं. ज्या भागामध्ये चिखलणीसाठी भात शेतीमध्ये पुरेसं पाणी उपलब्ध आहे आणि भात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार आहेत त्या ठिकाणी चिखलणीची कामं करून त्यानंतर भात रोपांची पुनर्लागवड सुरू करावी. पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं लावणीसाठी वापरावीत. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखलणी करावी. चिखलणीनंतर

0: फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी एकसारखी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्यानं फुटवे चांगले येतात. एका चुडात 3 रोपं लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात 1च रोप लावावं. मंडळी, पेरणी झाल्यानंतर रोपवाटिकेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. नाचणी आणि वरीच्या बाबतीतही ही काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे भुईमुगाच्या पेरणीच्या बाबतीत पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत हे काम पुढे ढकलावं, कारण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. तरीही ज्या भागामध्ये भुईमूग पेरणी पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी शेतात पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मंडळी, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आंबा बागेमध्ये खतं देण्याचं काम पुढे ढकलावं. तसंच आंबा कलमांची लागवडसुद्धा पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत पुढे ढकलावी. याचप्रमाणे काजू, सुपारी, नारळ तसंच वेलवर्गीय भाजीपाला यांच्या बाबतीतही पेरणीची कामं पुढच्या कृषी सल्ल्यापर्यंत पुढे ढकलावीत. त्याचप्रमाणे मंडळी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पशु प्राण्यांना झाडाखाली बांधू नये. त्यांना सुरक्षित पद्धतीनं गोठा किंवा शेडमध्ये ठेवावं. कुक्कुटपालन शेडच्या खिडक्या व्यवस्थित झाकून ठेवाव्यात, जेणेकरून पक्ष्यांचं पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण होईल. तर मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 262.47 मीटर्सवर. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, PUG ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो.

0: अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय, तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का, तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात, मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे हे बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्त्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली, यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओव्हर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आत्तासुद्धा करत चाललो आहे. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित ते ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे, pH, TDS, COD, BOD असंच त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियन्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. DO डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स

0: पॅथोजन अनालिसिस आणि डिओ हा कंपल्सरीली असायला हवा. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवा, पण ते मेंटेन होतच नाही आहे. कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवा आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा, ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार, त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे, जो सर्वे प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचा आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट, भलेही ते सीईटीपी सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की एसटीपी असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन एकच प्रोसेस मेथड आहे. त्यामुळे आज आपला कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 ml पाणी सप्लाय होतो आहे, आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती. तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं, आपला जो रॉ वॉटर आहे जो सोर्स आहे आपला, तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे. कारण विसिनिटीला जे इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे, त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येतं. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी, ते काय आहे सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन, त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचा ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस, कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे पॅथोजन एलिमिनेशनसाठी का, कारण हे म्हणजे रोग पसरतात. त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्त्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुनःप्रसारित करण्यात येईल. यानंतर
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. मध्यम लहरी 1143 kHz आपण ऐकताय रसिक रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोतेहो, सकाळचे 6:55 आणि 22 सेकंद झाले आहेत. आता रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतरच लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर 7:45 भावधारा. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. आजच्या कार्यक्रमात सफर पावस आणि गोळप गावाची. या कार्यक्रमासाठी लेखन सोनाली सावंत यांचं आणि निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम कोकण दर्शन आज सकाळी 8:40. सकाळी 9 लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक स्तरावर ज्यांच्या कवितांची नोंद घेतली गेली त्या भारती राजवाडे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सकाळी 10:00 आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा तुमचा आवडता कार्यक्रम. श्रोतेहो, दुपारी 12:00 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात प्लॅस्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरणप्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले यांनी साधलेला संवाद, त्याचप्रमाणे आजच्या रेसिपीमध्ये आपण ऐकाल खमंग थालीपीठाची रेसिपी आणि पावसाला हाय प्लॅस्टिकला बाय, लेखन मंगला चौरे यांचं. सादर करते नयन पवार. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित शिरीष भालेराव यांच्या व्हायोलिन वादनात राग मुलतानी आपण ऐकाल. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तर श्रोते हो, असे आहेत आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. श्रोते हो, आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. तर 6:10 गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमात इंटरनॅशनल प्लॅस्टिक बँड डेच्या अनुषंगाने पर्यावरणप्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 पावसावर आधारित विशेष कार्यक्रम वर्षा गीतोत्सव, लेखन आणि निवेदन सुहास नंदुरे यांचं. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात 4 जुलै आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 पॉप म्युझिक, 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून, तर रात्री 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकाल. याशिवाय श्रोतेहो, सर्व दैनंदिन बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:20 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण दोन भावांची गोष्ट ऐकतोय, सिद्धू आणि कान्हू। आणि काल आपण असं ऐकलं की संथाल हुल म्हणजे काय, तर विद्रोहाची सुरुवात होती आणि त्या विद्रोहाला संथाल हुल म्हणून ओळखलं जातं। संथाल परगण्यामध्ये लोकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध इतका राग होता की

0: कोणत्याही परिस्थितीत त्यांना हाकलूनच लावायचं. या उद्देशानं त्यांनी करो या मरो किंतु हमारी माटी छोडो अशी घोषणा दिली. हळूहळू या आंदोलनामध्ये 400 गावातल्या संथाल परगण्यामध्ये जवळजवळ 60,000 ते 70,000 लोक सामील झाले. आणि या सर्वात मुख्य होते सिद्धू आणि कान्हू, आणि त्यांना साथ दिली त्यांचे भाऊ बहिणी आणि सगळ्या समाजाने. या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला जाग आली, ब्रिटिश सरकार खडबडून जागं झालं, अस्वस्थही झालं, आणि त्यांनी हे आंदोलन बळाच्या जोरावरती मोडून काढायचं ठरवलं. त्याच्यासाठी महेशलाल दत्त नावाचा आपल्यातलाच एक देशी फितूर ठाणेदार म्हणून पाठवला, पण लोकांनी त्याची हत्या केली कारण तो आदिवासींवर आणि विशेषतः स्त्रियांवरती अत्याचार करायचा. त्यामुळे लोक त्याच्यावर नाराज होते, अत्यंत चिडलेले होते. त्याच्या या हत्येमुळे अर्थातच इंग्रजांमध्ये पण भीतीचं वातावरण उत्पन्न झालं. तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचा जिथे कॅम्प होता त्या कॅम्पचं नाव होतं पाकुडा. तिथे त्यांनी आजूबाजूचं सगळं दिसावं म्हणून एक टॉवर उभा केला. आजही 150 वर्षानंतर तो टॉवर तिथे अस्तित्वात आहे. सुरुवातीला संथालांचा या लढाईमध्ये विजय व्हायचा कारण संथाल जंगल हे डोंगरांच्या सहाय्यानं आणि गनिमी कावा पद्धतीनं लढत होतं. सिद्धू आणि कान्हू हे दोघेही या युद्धात तरबेज होते, पण या गनिमी काव्याच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांचं खूप नुकसान केलं होतं. इंग्रजी सैन्याची खूप हानी झाली होती. इंग्रज कॅप्टन जो होता संथाल परगण्याचा, त्याचं नाव कॅप्टन मार्टिलो. या कॅप्टन मार्टिलोला समजलं की गनिमी काव्यामुळे आपलं खूप नुकसान होत आहे, कारण इथला प्रदेश जंगलांनी वनांनी समृद्ध असा आहे. फार फार तर काय आपल्याला जंगल संपत्ती मिळेल, पण ह्याच्या पलीकडे फार मोठी धनसंपत्ती मिळण्याचं कसलंच लक्षण नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीने डाव टाकायचा आणि ही लढाई खेळायची असं ठरवलं. त्यामुळे त्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी असं ठरवलं की अशा चाली खेळायच्या ज्याच्यामध्ये आदिवासी गनिमी कावा सोडून उघड्या मैदानात येतील आणि उघड्या मैदानात त्यांना लढाईला तोंड पाडायला आपण भाग पाडायचं. तेव्हा भोगनाडीह नावाच्या ठिकाणी मैदानामध्ये त्यांनी त्यांना पाचारण केलं. संग्रामपूर वॉर म्हणून हे प्रसिद्ध आहे. तर संग्रामपूर वॉर ही अत्यंत भीषण लढाई झाली. याच्यामध्ये संथाल परगण्यामधल्या समाजातल्या जवळजवळ 20,000 लोकांना प्राण गमवावे लागले. इंग्रजांकडे बंदुका होत्या, तोफा होत्या आणि अतिशय मोठी अत्याधुनिक साधनं होती. त्याचबरोबर संथालांच्याकडे काय होतं तर पारंपरिक पद्धतीचे धनुष्य, पारंपरिक पद्धतीचे बाण, भाले आणि बर्ची अशी हत्यारं होती, लोखंडी हत्यारं होती. तरीही संथाल सैन्य आपल्या तुटपुंच्या संख्येनं ब्रिटिश सैन्याशी अत्यंत जिद्दीनं आणि ताकदीनं लढलं. या युद्धामध्ये संथालांची जी हार होती ही निश्चित होती, परंतु हार निश्चित असताना सुद्धा अतिशय जोमानी आणि पराकोटीच्या धैर्यानं संथालांचं सैन्य लढलं. अर्थातच संथालांची हार झाली. सिद्धू आणि कान्हू या दोघांना पकडलं गेलं आणि पंचकठिया नावाचं जे गाव आहे तिथे एक खूप मोठं पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडावरती कान्हूला आणि दुसऱ्या एका ठिकाणी त्याचा भाऊ सिद्धू या दोघांना फाशी दिलं गेलं. फाशीचा दिवस होता 30 जुलै 1855. जेव्हा त्यांना फाशी दिलं गेलं तेव्हा त्यांचे मृतदेह फासानंतर लटकलेले बघून संथाल समाजाने प्रतिज्ञा केली की आपल्या नेत्यांना फाशी देणाऱ्या इंग्रजांना आम्ही आमच्या परगण्यातून हाकलून लावू आणि कायमचा हा प्रदेश त्याच्यातून मुक्त करू. याच जिद्दीनं संथाल पुढचे जवळजवळ 60 ते 70 वर्ष जिद्दीने लढत राहिले. एक दिवस असा उगवलाही की इंग्रजांना नुसता संथालांचा परगणा नव्हे, संथालांचा प्रदेश नव्हे, तर हा देश पण सोडून जावा लागला.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 8:40 आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। यानंतर 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।
3: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत।

0: सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अग आके काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं? सांग तू आपली.
3: पाणी उकळून शान प्याव.
2: काय पण तुझं शानपण? मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं समजत तो शिकवतोय ना.
2: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
4: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
5: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
6: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
7: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
6: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
7: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
6: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
7: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
8: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ऍप वर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
9: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री

0: सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
0: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती. त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मॉन्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या

0: काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मुंबई कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 7:20 आणि 25 सेकंद झाले आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टॉप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 3 जुलै। 3 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। तीन जुलै 1852 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली। 1850 ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून मिळवलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला। 1608 रोजी क्वेबेक सिटी म्हणजेच कॅनडाची स्थापना करण्यात आली। 3 जुलै पत्रकार विचारवंत मामा परमानंद यांचा जन्मदिवस, त्यांचा जन्म 1838। त्याचप्रमाणे भारतीय चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सोहराब मोदी यांचाही आज जन्मदिवस आहे।

चा जन्म 1906 आणि प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्ण यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1954. श्रोते हो, आत्ताच आपण आजचे दिनविशेष ऐकले.

0: श्रोते हो, भारती जयंत राजवाडे यांच्या बाबा अबोल आयुष्याचे कोडे या विषयावरच्या 10 कवितांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आणि शुक्रवार दिनांक 3 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्यमध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे.
1: बाप म्हणजे साऱ्या कुटुंबाचा आधार, बाप म्हणजे जणू आभाळाची सावली अपार. उन्हातानात राबणारा शेतकरी माझा बाप, त्याच्या हाताला नसते कधीच उसंत. कामाचे डोंगर नेहमीच त्याच्या खांद्यावर, विश्रांतीची परवानगी नसते त्याला कधीच. चिंता त्याला साऱ्या कुटुंबाची, अन लेकरांच्या सुखासाठी विसरतो तहान भूक सारीची. संसाराचा गाडा ओढितो रात्रंदिवस, दोन हात करीत परिस्थितीशी झुंज देतो खास.
0: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 3 जुलैला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: आजच्या कोकण दर्शन मध्ये आपण सफर करणार आहोत पावस आणि गोळपची, तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम कोकण दर्शन आज सकाळी 8:40 हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी

0: पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेला आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं, तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की या वर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीचे बियाणे मार्केटमध्ये आले नव्हते. त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बर.
1: अव्वाच्या 1.25 किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खाजगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं, आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन, ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांची जे काही ध्येयधोरणं आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूनं होत असतो आणि दुसऱ्या बाजूनं त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीजोत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहे डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत, त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं. कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळालं पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त, म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
1: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाही आहे की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळे आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत, आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी

0: आनंददायक होतो. नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे. त्यामुळं आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत. त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं. त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी एक 2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असते ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात. त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेला आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बनची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्याने करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलंय. 500 रुपयामध्ये 10 टेस्ट होतात.
1: बरं,
0: इतक्या स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीनं टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्स मध्ये देतो.
1: म्हणजे ही स्वतः
0: टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
1: नक्कीच सर. आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत. आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे. तर ह्या दृष्टीने आत्ता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
0: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण AIचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा AI पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काही काही येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूनं दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
1: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आज आहे 3 जुलै. आजचा

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आज आहे 3 जुलै. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश म्हणजे एकदाच वापरलं जाणारं प्लॅस्टिक टाळणं आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा आहे. तेव्हा श्रोते हो, कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करूया आणि कापडाच्या पिशव्या वापरूया.
1: चल राहू दे, मी निघतो आता.
2: अहो थांबा ना जरा. ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
1: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
2: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
1: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
2: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
1: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
2: कुठे म्हणजे काय? केरात.
1: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
2: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
1: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
2: बरोबर.
1: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल.
2: अगदी खरंच. हा मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
1: येस, ये होई ना बात.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:40 आणि 27 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी, असा काही पेशंट असतात का?
6: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, ह्याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर DLCO म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होता. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो. पेशंटला कोरडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते.
5: अच्छा.
6: पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
5: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934. 73-850-63

0: 9 34 7385 06 3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
1: तर ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की DLCO डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेलमध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा ILD शोधला जातो. याचबरोबर ह्या ILD होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
0: अच्छा.
1: श्रोतेहो, ILD किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसनविकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
0: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:45 आणि 30 सेकंद झाले आहेत.
4: एकूण व्यवसाय ₹25,000 crore अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
5: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: श्रोते हो, आता आनंद घेऊया सुगम संगीताचा आमच्या भावधारा या कार्यक्रमातून. कार्यक्रमात सुरुवातीला शांकनील यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतेहो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे राम फाटक यांचं.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, भारती जयंत राजवाडे यांच्या बाबा अबोल आयुष्याचे कोडे या विषयावरच्या 10 कवितांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे आणि शुक्रवार दिनांक 3 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्यमध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे.
2: बाप म्हणजे साऱ्या कुटुंबाचा आधार, बाप म्हणजे जणू आभाळाची सावली अपार. उन्हातानात राबणारा शेतकरी माझा बाप, त्याच्या हाताला नसते कधीच उसंत. कामाचे डोंगर नेहमीच त्याच्या खांद्यावर, विश्रांतीची परवानगी नसते त्याला कधीच. चिंता त्याला साऱ्या कुटुंबाची अन लेकरांच्या सुखासाठी विसरतो तहान.

0: भूक सारीची. संसाराचा गाडा ओढितो रात्रंदिवस, दोन हात करीत परिस्थितीशी झुंज देतो खास.
1: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 3 जुलैला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य.
2: श्रोते हो, रविवार दिनांक 5 जुलैला सकाळी 9:30 बालजगत यामध्ये आपण ऐकणार आहात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हातीव नंबर 1 इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केलेली नाटिका आठवणींची शाळा.
3: आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, कथाकथन, नृत्य, गायन आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलंय. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे.
4: अगदी बरोबर सर, म्हणूनच गावातील शाळा जगायला हव्यात. या शाळा केवळ शिक्षण देत नाहीत तर संस्कार, आत्मविश्वास आणि समाजाशी जोडलेलं नातंही जपतात. गावाची ओळख आणि भवितव्य या शाळांमधूनच घडत असतं.
2: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका रविवार दिनांक 5 जुलैला सकाळी 9:30 कार्यक्रम बालजगत.
5: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 kHz. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्याचप्रमाणे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्रं सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: transactions worth 28.9 lakh crore rupees, about 20% higher than a year earlier, while average daily volumes touched a record 757 million. Digital payments have become an integral part of everyday commerce, from roadside vendors to organized retailers. Yet, beneath this spectacular growth lies a structural concern. Just two players, PhonePe and Google Pay, account for around 80% of all UPI transactions. Crude declines, but government hints won't cut fuel rates, reports the Tribune. Monsoon finally arrives in Delhi, ending weeks of heat and humidity, states the Pioneer. Sirsa Kino earns GI tag, decade of scientific farming bears fruit, informs the Tribune. And finally, simple but effective, Citizen Kane is fueling England's World Cup dreams, writes Hindustan Times about England's football skipper, Harry Kane. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi and his Japanese counterpart Sanae Takaichi strongly condemn terrorism and violent extremism in all its forms and manifestations. Election Commission seeks responses from rival factions of Trinamool Congress regarding competing claims about parties' organizational elections and authorized signatories. Annual Sri Amarnath Yatra begins from both Pahalgam and Baltal routes in Jammu and Kashmir. Iran's Supreme Leader Mojtaba Khamenei to skip Father Ali Khamenei's funeral over security fears. Spain beat Austria 3-0 to enter round of 16 at the FIFA World Cup. And BCCI announced a schedule for India's two-match test series against Sri Lanka to be played from the 15th to the 27th of next month. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो, असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल, असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसं सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्य सेवा आणि बचाव पथक आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंडविरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण

अमेरिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात

0: गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेव आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 8:40 आणि 46 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कोकण दर्शन. आजच्या कार्यक्रमात आपण सफर करणार आहोत पावस आणि गोळपची. या कार्यक्रमासाठी लेखन सोनाली सावंत यांचं आणि निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचं. सादर करते विवेक वानखडे.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
1: नमस्कार श्रोते हो, कोकण दर्शन या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत
0: आणि मी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो।
1: कोकण हे केवळ भौगोलिक क्षेत्र नाहीये, तर ती एक संस्कृती आहे, एक जीवन पद्धती आहे आणि निसर्गाशी जुळलेल्या माणुसकीचा एक सुंदर असा आविष्कार आहे।
0: हिरव्यागार डोंगर रांगा, अथांग सागर, लाल मातीच्या पाऊलवाटा, ग्रामदेवतांवरची श्रद्धा आणि माणसा माणसांमधला जिव्हाळा, हे कोकणचं खरं वैभव।
1: कोकणातली प्रत्येक वाट एखादी कथा सांगते। प्रत्येक गावाला स्वतःचा इतिहास आहे, स्वतःची परंपरा आहे आणि स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व आहे।
0: काही गावं निसर्गामुळे प्रसिद्ध झालीत, काही ऐतिहासिक वारशांमुळे, तर काही अध्यात्म आणि संस्कृतीच्या बळावर काळाच्या ओघात अधिक उजळून निघालीत।
1: आजच्या कोकण दर्शनमध्ये आपण रत्नागिरी शहराच्या दक्षिणेला असणाऱ्या दोन वैशिष्ट्यपूर्ण गावांना भेट देणार आहोत। एक गाव अध्यात्माच्या तेजाने उजळलेलं पावस
0: आणि दुसरं सांस्कृतिक परंपरा, इतिहास आणि लोकजीवनाचा ठेवा जपणारं गोळप।
1: रत्नागिरी शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वसलेलं पावस हे गाव आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात ओळखलं जातं, ते पूजनीय स्वामी स्वरूपानंदांमुळे।
0: हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव शांततेचा अनुभव देतं। इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आणि पर्यटकाला सर्वप्रथम जाणवते ती या भूमीची प्रसन्नता।
1: गावात प्रवेश करताच दिसणारी नारळी पोफळीची बाग, दूरवर पसरलेली हिरवाई आणि मंद वाऱ्यासोबत अनुभवायला मिळणारी शांतता मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते।
0: श्रोते हो, स्वामी स्वरूपानंदांविषयीच आता ऐकूया माधुरी देसाई यांच्याकडून।
3: चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांती किन्न होऊ नये, असे स्वामींनी अनेक अभंग संजीवनी गाथेत लिहिलेले आहेत आणि त्या प्रत्येक अभंगाला इतका

0: सुंदर अर्थ आहे. स्वामींचा स्वभाव शांत, प्रसन्न, विवेकी होता. 1930 स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला. त्यानंतर येरोडा जेलमध्ये 2 त्यांचे बरोबर SM जोशी, रावसाहेब पटवर्धन वगैरे मंडळी होती. या सर्व मंडळींबरोबर ते स्वातंत्र्य लढ्याच्या गप्पा मारत, पण उरलेल्या वेळात मात्र त्यांचा आध्यात्मिक अभ्यास चालू होता. त्यावेळेला SM जोशी चैतन्य त्यांना स्वामी म्हणू लागले, पण पुढे मात्र ते सर्वांचे स्वामी स्वरूपानंद झाले.
1: स्वामी स्वरूपानंदाने आपल्या आध्यात्मिक साधनेतून आणि विचारातून असंख्य लोकांना जीवनाचा मार्ग दाखवला. त्यांचा संदेश हा केवळ भक्तीपुरता मर्यादित नव्हता, तर आत्मपरीक्षण, आत्मज्ञान आणि जीवनमूल्यांचा होता.
2: त्यांच्या लेखनात, अभंगांमध्ये आणि प्रवचनांमध्ये जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश आपल्याला मिळतो. त्यामुळेच त्यांच्या समाधीस्थळाला भेट देणाऱ्या प्रत्येकालाच इथे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा अनुभवायला मिळते.

0: श्रोतेहो, स्वामींचा प्रत्येक शब्दनशब्द आजही माणसाला अंतर्मुख करतो. बाह्य अवडंबरापेक्षा आत्मज्ञान आणि आत्मशोध किती महत्वाचा आहे याची जाणीव हे शब्द आपल्याला करून देतात.
1: स्वामींच्याच लेखनाविषयी बोलताना माधुरी देसाई म्हणतात,
2: स्वामींचे पहिले भावावस्थेतील काव्य म्हणजे अमृतधारा होय. ते त्यांनी 1934 साली केले. लौकिकदृष्ट्या स्वामी आजारी होते, तेव्हाच त्यांना शक्तिपात झाल्याची भावना झाली. पण स्वामींची आध्यात्मिक प्रगती मात्र चालूच होती. त्यांनी नंतर ज्ञानेश्वरांच्या मूळ ज्ञानेश्वरीवरून सर्वांना सोपी पडेल, रुचेल अशी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते रोज 10 ओव्या अर्थाचकट लिहित होते आणि त्यांचे अक्षर तर फारच सुंदर होते. कुठेही खाडाखोड नाही, मोत्याच्या दाण्यासारखे म्हणतो तसे त्यांचे अक्षर होते. त्यांची स्वतःची आईने देह ठेवला, त्या दिवशी पण त्यांनी लिखाणात खंड केला नाही, अशी अनेक ग्रंथ पुस्तके त्यांनी लिहिली. सर्वसामान्य लोकांना मुलांना रोज म्हणता यावा असा ज्ञानेश्वरी नित्यपाठ लिहिला. मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी लग्न होऊन पावसला आले, पण माझ्या स्वभावात पावसच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाला. स्वामीजी माझ्याकडून अभंग वगैरे पण म्हणून घ्यायचे. आज स्वामीजी देह ठेवून 51 वर्ष पूर्ण झाली, तरी हजारोंच्या संख्येने आजही भक्तगण दर्शनाला येत असतात. सर्वांना पावसला आल्यावर विशेष समाधान आणि आनंद मिळतो. नामसाधना ज्यांना भावते त्यांना ओम रामकृष्ण हरी हा सिद्ध मंत्र दिला, परंतु स्वामींनी सोहम साधना आयुष्यभर केली. ओम राम कृष्ण हरी.
0: पावस गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळतो. समाधी मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची वर्दळ असली तरी वातावरणात कुठेही गोंगाट आपल्याला जाणवत नाही. शिस्त, स्वच्छता आणि साधेपणा ही या ठिकाणाची वैशिष्ट्ये आहेत.
1: पावसच्या आसपासचा परिसरही तितकाच रमणीय.

0: ही आहे। डोंगर उतारांवरच्या बागा, पारंपरिक कोकणी घरं आणि ग्रामीण जीवनशैली पर्यटकांना आकर्षित करते। यामुळेच आध्यात्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनासाठीही पावस हे महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं।
1: पावसच्या आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा हा परिचय निश्चितच प्रत्येकालाच या गावाला भेट देण्याची प्रेरणा देणारा आहे। श्रोतेहो, स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त गेली 22 वर्ष रत्नागिरीतून पायी वारी काढली जाते, तर याच पायी वारीविषयी बोलतायत अनंत आगाशे।
2: ओम राम कृष्ण हरी। सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। रत्नागिरीपासून जवळच पावस हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्याच पावस येथे स्वामी स्वरूपानंदांनी समाधी घेतलेली आहे। या समाधी मंदिराला दरवर्षी आम्ही पदयात्रा काढत असतो। गेले 22 वर्ष ही पदयात्रा आमची चालू आहे। सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्यांदा मी स्वतः फक्त एकटा या पदयात्रेमध्ये जाऊन सुरुवात केली। मला कारण असं घडलं होतं, अनेक ठिकाणी लोक वारीला जातात किंवा देवदर्शनाला पायी जातात, पण त्याच्यामध्ये रत्नागिरीकरांना या पायी दिंडीमध्ये सहभागी होता येत नाही। पण रत्नागिरी ते पावस हे फक्त 22 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळे त्याच्यात जर आपण पदयात्रेत जाऊन जर स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं तर एक वेगळा भक्तिमार्गाचा आनंद आपल्याला मिळतो। आणि या भक्तीमध्ये नुसतं एकट्याने जाण्यापेक्षा आमच्या अनेक मित्रांना त्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतलेलं आहे। आज जवळजवळ 400 ते 500 जण या पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात। दरवर्षी ही संख्या वाढतच जात आहे। त्यासाठी आमचे अनेक मित्र किंवा अनेक परिवार आपली पदयात्रा कधी सुरुवात होते ह्याच्यासाठी आधीच रत्नागिरीमध्ये पदयात्रेसाठी आलेले असतात। ही पदयात्रा दरवर्षी मार्गशीर्षा महिन्यामध्ये ज्यावेळेला स्वामींचा जन्मोत्सव असतो त्यावेळेलाच त्या उत्सवामध्ये येणारा पहिला रविवारी ह्याचं आयोजन केलं जातं। आणि ह्या पदयात्रेमध्ये सर्वात अत्युच्च आनंदाचा क्षण म्हणजे ज्यावेळेला ही पदयात्रा बरोबर समाधी मंदिरात पोचते त्यावेळेला रिंगण आणि त्यात फेर धरून नाचणं हा फार मोठा आनंदाचा विषय लोकांना आवडलेला असतो। हा एक जसा भक्तिमार्ग आहे त्याचप्रमाणे या योगे अनेक लोक मुद्दामून स्वामींच्या दर्शनाला ह्या बरोबर उत्सवामध्ये येत असतात आणि हे त्यासाठी पर्यटन हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा धागा लोक पकडतात आणि इथे अनेक लोक दर्शनाला त्यावेळेला येत असतात। हे असं उत्तम असं पर्यटन स्थळ म्हणून आता विकसित होत आहे आणि सर्व सुविधा सोयी उपलब्ध आहेत, त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त या पावस या तीर्थक्षेत्राचा आपण पर्यटन म्हणून तिथे आनंद घ्यावा। जशी आपल्या आजूबाजूला पर्यटन स्थळ गणपतीपुळे आहे, मार्लेश्वर देवस्थान आहे, तसंच पावस सुद्धा आता नवीन नवीन विकसित होणारा आणि सर्व सोयी सुखसोयीने उपलब्ध असं हे तीर्थक्षेत्र आहे। ओम राम कृष्ण हरी, धन्यवाद।
0: कोकण दर्शनच्या या सफरीमध्ये आता आपण पुढे जाणार आहोत रत्नागिरी पावस मार्गावरच्याच आणखीन एका वैशिष्ट्यपूर्ण अशा गावाकडे। ते गाव म्हणजे गोळप।
1: रत्नागिरीपासून अवघ्या 13-14 किलोमीटर अंतरावर असलेलं गोळप हे गाव कोकणातलं सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं।
0: हिरव्यागार वृक्षराजीने वेढलेलं हे गाव निसर्गाच्या सान्निध्यात वसलं असलं तरीही त्याची खरी ओळख आहे ते इथलं सामाजिक आणि सांस्कृतिक चैतन्य।
1: गोळप म्हटलं की सर्वप्रथम आठवण होते ती हरिहरेश्वर या मंदिराची।
0: शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच चौथऱ्यावर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या स्वतंत्र मूर्ती इथे विराजमान आहेत। कोकणातलं अशा स्वरूपाचं हे दुर्मिळ मंदिर मानलं जातं।
1: याच मंदिराविषयी आता आपण ऐकणार आहोत अविनाश काळे यांच्याकडून।
3: आमच्या गोळप गावात श्री हरिहरेश्वर मंदिर असं एक फार पुरातन असं मंदिर आहे। हरिहरेश्वर म्हणजे हरिहर आणि ईश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा तीन प्रत्यक्ष मूर्ती स्वरूपात या मंदिरामध्ये आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश पाहायला

0: भेटत. प्रत्यक्ष हरिहरेश्वर या ठिकाणीही तिथे अशा प्रकारच्या मूर्ती नाही आहेत, मात्र आमच्या गावात या पुरातन मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या एकाच पाषाणामध्ये कोरलेल्या मूर्ती, सुमारे 300 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, अतिशय सुंदर पवित्र आणि जागृत देवस्थान हे आमच्या गोळक गावामध्ये आहे. त्याच्या खालच्या बाजूला एक प्राचीन तळी आहे, त्या तळीचं जे पाणी येतं ते या मूर्तींच्या पायाखालून त्याचा झरा आहे आणि तिथे तो डग पडतो. या मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीचा उत्सव होतो, म्हणजे कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा अशा या काळात उत्सव होतो. आतापर्यंत 137 वर्षांची परंपरा या उत्सवाला लाभलेली आहे आणि तेवढी वर्ष नाटक हे इथे होत असतं. या उत्सवामध्ये अनेक पारंपरिक गोष्टी चालीरीती सांभाळल्या जातात, त्यामध्ये पारंपरिक भोवत्या येतात, पारंपरिक टिपऱ्या आहेत ज्या अनेक ठिकाणी दुर्मिळ आहेत. त्याशिवाय पट्टी मारणं म्हणजे तलवार फिरवणं हा एक पारंपरिक आमच्या इथे उत्सवात याचा भाग आहे आणि ते पट्टे म्हणजे तलवार फिरवणं हेही मुलं उत्साहाने करतात, आम्हीही लहानपणापासून करतो.
1: मंदिराचा परिसर, त्याची पारंपरिक कोकणी स्थापत्य शैली, दगडी तटबंदी आणि सभोवतालची हिरवाई हे सर्व वातावरण भक्तांना आणि पर्यटकांना आकर्षित करतं. मंदिर परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला इथे अनुभवायला मिळते.
2: कार्तिक उत्सव हा इथला प्रमुख उत्सव. या उत्सवामध्ये पारंपरिक टिपऱ्या, तलवारींचे खेळ आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक पिढ्यांपासून जपल्या गेलेल्या या परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने इथे साजऱ्या होतात.
1: कोकणातल्या गावांची खरी ताकद म्हणजे त्यांचा सामुदायिक सहभाग. उत्सव, जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक खेळ यांच्या माध्यमातून गावातला सामाजिक बंध अधिकाधिक दृढ होत जातो. गोळप हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे.
2: गोळप हे केवळ धार्मिक वारसा जपणारं गाव नाही, तर नव्या पिढीला सांस्कृतिक जडणघडणीशी जोडण्याचं कार्यही इथे सुरू आहे. गोळप कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करून त्यांच्या जीवनप्रवासाविषयी संवाद इथे आयोजित केला जातो. अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणारा हा उपक्रम आज अनेकांना स्फूर्ती देत आहे.
1: श्रोते हो, गोळप कट्टा आणि इथल्या इतर उपक्रमांविषयीच आता आपण ऐकणार आहोत अविनाश काळे यांच्याकडून.
0: नमस्कार, मी अविनाश काळे, गोळप. मी गेली सुमारे 8 वर्ष गोळप कट्टा नावाचा एक विशेष उपक्रम राबवतो गोळपमध्ये. दर महिन्याच्या 3 शनिवारी पाटणकर कार्यालय फिनोलेक्स फाटा गोळप इथे संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना इथे बोलावतो आणि त्यांचा जीवन प्रवास समजून घेणं हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो. प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीच्या आयुष्यात कष्ट असतं हे लोकांसमोर येत आणि त्यांच्या आयुष्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते, या व्यक्तीची नव्यानं ओळख होते आणि या लोकांना स्वागत द्यायची सुरुवात झाली महिन्याच्या 3 शनिवारी. याशिवाय गेली सुमारे 25 वर्ष विविध सामाजिक उपक्रम मी गावामध्ये राबवत असतो. लहानपणापासून जे जे शहरात आहे ते ते गावामध्ये व्हावं या हेतूने अनेक उपक्रम केले. आत्तापर्यंत सुमारे 25 रक्तदान शिबिरं घेतली असतील, 25 ते 30 मोतीबिंदूची शिबिरं घेतली असतील. गेले 7-8 वर्ष आपण कच्चे बंधारे गावामध्ये 6 ते 7 ठिकाणी घालतो आणि पाणी अडवण्याचा प्रयत्न करतो, त्याचे लाभ अनेक लोकांना होतात. याशिवाय गुणवंतांचा सत्कार असेल अशा प्रकारचे विविध उपक्रम करतो. स्वतः गेली 6 वर्ष सुमारे 500 कुटुंबांना आपण भाजीपाला बियाणं मोफत देतो जेणेकरून लोकांनी भाजीपाला पिकवावा. त्याशिवाय वडिलांच्या स्मरणार्थ गेली 9 वर्ष जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतो. याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम गेल्या 6-7 वर्षामध्ये 100 पेक्षा जास्त उपक्रम करून समाजातील लोकांना त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचे केलेले आहेत. असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असतो आणि ते मी करत असतो. धन्यवाद.
2: गोळप सारखी गावं कोकणाच्या सांस्कृतिक संपन्नतेची साक्ष देतात. आधुनिकतेचा स्वीकार करत असतानाच आपल्या परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती जपण्याचं काम इथले ग्रामस्थ सातत्याने करतायत.
1: एका बाजूला स्वामी स्वरूपानंदांच्या विचारांनी समृद्ध झालेलं पावस

0: तर दुसऱ्या बाजूला हरिहरेश्वर मंदिराचा वारसा आणि सांस्कृतिक चळवळींनी जिवंत राहिलेलं गोळप.
1: ही दोन्ही गावं आपल्याला कोकणचं वेगळं रूप दाखवतात. निसर्ग, अध्यात्म, संस्कृती आणि माणुसकी यांचा सुरेख मेळ म्हणजे कोकण, याची प्रचिती या गावांच्या भेटीतून पुन्हा एकदा येते.
0: आजच्या वेगवान जीवनशैलीत अशा गावांकडे पाहिलं की आपल्या मुळांची आठवण होते. परंपरा जपत पुढे जाण्याची प्रेरणा आपल्याला मिळते आणि कदाचित म्हणूनच कोकणातला प्रत्येक प्रवास हा केवळ पर्यटनाचा नसून स्वतःकडे परत जाण्याचा प्रवास ठरतो.
1: याच भावनेने आजच्या कोकण दर्शनचा प्रवास आपण आता इथेच संपवूया.
0: श्रोतेहो, पुढच्या भागात आपण भेट देणार आहोत रत्नागिरीच्याच गणेश गुळे या गावाला आणि त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत इथल्याच कातळ शिल्पांविषयी. तोपर्यंत मी वंदना मुसळे
1: आणि मी सोनाली सावंत आजच्या या कोकण दर्शन कार्यक्रमात आपला निरोप घेतो.
0: नमस्कार.
1: कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी.
0: कोकण दर्शन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता लखलख चंदेरीमध्ये आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

कार्यक्रमात सुरुवातीला कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातलं समीर यांचं गीत. गुलाम या चित्रपटासाठी संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक।
2: श्रोते हो, भारती जयंत राजवाडे यांच्या बाबा अबोल आयुष्याचे कोडे या विषयावरच्या 10 कवितांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे आणि शुक्रवार दिनांक 3 जुलैला सकाळी 9:30 इंद्रधनुष्यमध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। संवादिका आहेत पूर्णिमा साठे।
3: बाप म्हणजे साऱ्या कुटुंबाचा आधार, बाप म्हणजे जणू आभाळाची सावली अपार। उन्हातानात राबणारा शेतकरी माझा बाप, त्याच्या हाताला नसते कधीच उसंत। कामाचे डोंगर नेहमीच त्याच्या खांद्यावर, विश्रांतीची परवानगी नसते त्याला कधीच। चिंता त्याला साऱ्या कुटुंबाची, अन लेकरांच्या सुखासाठी विसरतो तहान भूक सारीची। संसाराचा गाडा ओढितो रात्रंदिवस, दोन हात करीत परिस्थितीशी झुंज देतो खास।
2: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 3 जुलैला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य।

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर नुसरत फतेह अली खान यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची कच्चे धागे या चित्रपटातली गीतरचना लता मंगेशकर, कुमार सानू आणि सहकलाकारांच्या स्वरात.

0: संतांनी आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

हरिहरन आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातलं हकीकत या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. शब्द नवाब अर्जू यांचे, संगीत दिलीप सेन आणि समीर सेन यांचं.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

हे गीत गायलं होतं अभिजित आणि अलका याज्ञिक यांनी बादशहा या चित्रपटासाठी. समीर यांच्या या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची अग्निसाक्षी या चित्रपटातली गीतरचना कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लख लख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 9:30 आणि 33 सेकंद झाले आहेत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.
1: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत जागतिक स्तरावर ज्यांच्या कवितांची नोंद घेतली गेली त्या भारती राजवाडे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली ही मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, देवरुख इथल्या भारती जयंत राजवाडे यांच्या बाबा अबोल आयुष्याचं कोडं या विषयावरच्या 10 कवितांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तब्बल 1161 रचनांचा समावेश असलेल्या भव्य मराठी काव्यसंग्रहात त्यांच्या कवितांना स्थान मिळालंय. वडिलांविषयी समाजात फारसं बोललं जात नसलं तरीही वडिलांवरचं प्रेम, त्यांचा मिळणारा आधार आणि त्यांनी केलेला त्याग या भावना भारती राजवाडे यांनी आपल्या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त केल्यात. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा त्यांच्या कवितांना वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळालंय आणि असा मान मिळवणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातल्या त्या पहिल्या महिला साहित्यिक ठरल्या आहेत. तर आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये भारती राजवाडे यांना आमंत्रित केलंय. भारतीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार मॅडम.
0: सुरुवातीलाच खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: मला सांगा, तुम्ही मूळच्या कुठल्या, तुमचं शिक्षण काय?
1: माझं मूळ गाव पंढरपूर आहे आणि पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील या कॉलेजमधून मी वाणिज्य क्षेत्रातील पदवी घेतली आहे.
0: अच्छा.
1: तिथंच माझं संपूर्ण शिक्षण आणि बालपण गेलं.
0: बर.
1: लग्न करून मी इकडे आले कोकणामध्ये देवरुखला आणि आता 25 होऊन गेली.
0: अच्छा. माहेरी कसं होतं वातावरण?
1: माहेरी माझे बाबा पत्रकारच असल्यामुळे लोकांची ये जा किंवा राबता असा सतत चालू असायचा आणि आईलाही माणसं आली गेलेली खूप आवडायची, त्यामुळे असं घर नेहमी माणसांनी भरलेलं असायचं. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण, एकमेकांना समजून घेण्याची कला, ही तिथूनच काही गुण उपजतच आम्हाला मिळाले.
0: बरोबर. या लेखनाची सुरुवात ही कशी झाली?
1: लेखन करायला मला आधीपासूनही आवडायचं, कारण सुरुवातीला मी वाचकांचा पत्रव्यवहार असा सदर यायचं पेपरमध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा लेखन करायचे, पण ते असंच आपलं, म्हणजे फार काही असं त्याच्याकडे खूप ह्याने गांभीर्याने बघून असं नव्हतं, पण आवड होती म्हणून लिहायचे. पण 2024 मी पत्रकार पदविका कोर्स केला आणि ती परीक्षा पास झाले तेव्हा मी बातम्या, लेख असं लिखाण माझं सुरू झालं. पण साहित्य क्षेत्रामध्ये जेव्हा मी आले आणि माझ्यातली कवयित्री मला नव्याने सापडली, म्हणजे गवसली म्हणता येईल, कारण काही आपल्या ज्या आतमध्ये असतात प्रतिभा, त्या आपल्याला नव्याने गवसतात, तर तसंच मला झालं आणि

0: मग तेव्हापासून मी अधिकाधिक लिहायला लिखाणाला सुरुवात केली.
1: प्रेरणा कोणी दिली लिहिण्याची?
0: लिहिण्यामागची प्रेरणा तर माझे बाबा पत्रकार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं हा उपजत गुण मला वाटतं माझ्यामध्ये इनबिल्ट असावा. पण त्याला योग्य ती वेळ आल्याशिवाय ते जागरूक होत नाहीत असं काही आहे. त्यामुळं जेव्हा मी पत्रकारिताचा कोर्स केला आणि परीक्षा पास झाली तेव्हापासून लिखाण माझं सुरूच होतं. वेगवेगळ्या मासिकांमधून किंवा पेपरमधून माझं बातम्या म्हणा किंवा लेख कथा हे सर्व यायचं.
1: अच्छा.
0: आणि लिखाणाची प्रेरणा माझी आई आहे साहित्य क्षेत्रातील असं म्हणता येईल, कारण तिचं मायेचं योगदान आहे म्हणून आज मी हे लिहू शकले. त्यामुळे आई ही प्रेरणा आहे माझी.
1: तुमच्या लेखनामध्ये कोणकोणते विषय तुम्ही हाताळता?
0: लेखनामध्ये कुठल्याही एका विशिष्ट विषयामध्ये मी अडकून राहत नाही, कारण पत्रकार असल्यामुळे विविध स्तरावरचं लेखन आपल्याला करावं लागतं. मग बातम्या असतील, लेख असतील, आणि साहित्य क्षेत्रामध्ये तर कथा कादंबरी म्हणजे खूपच आपल्याला लेखन असतं. पण माझे जर लेखनाचे विषय म्हटलं तर मानवी भावनेला स्पर्श करतील असं मला लेखन करायला आवडतं. वास्तववादी म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांचं काल्पनिक किंवा वास्तववादी लेखन मला करायला आवडतं.
1: अच्छा. आपण म्हणतो की लेखन हे करताना मुळात शब्द समूह यांची गरज असते, आणि हा जे शब्दांचं भांडार आहे ते आपल्याला वाचनाने मिळतं, तर वाचनाबद्दल काय सांगाल?
0: वाचन मला खूप आवडतं, परंतु आपल्या या संसाराच्या ह्याच्यातनं आपल्याला वेळ मिळत नाही. पण जसा वेळ मिळेल तसं मी वाचायला घेते. फार काही नाही तर घरात रोज आपला वर्तमान पेपर येतो तो तर मी वाचतेच वाचते, कारण त्याच्यामधले लेख असतील, बातम्या असतील. शिवाय आपल्या जर डिजिटल ग्रुप्स असतात म्हणजे व्हॉट्सअपला, तर तिथे देखील काही लोक चांगली माहितीपर लेख टाकतात, कथा टाकतात, तर असं माझं वाचन सुरू असतं.
1: वाचनाने लेखन समृद्ध होतं?
0: हो, वाचनाने लेखन समृद्ध होतं. जर आपण वाचनच केलं नाही तर आपल्याला ज्ञान मिळणार नाही पहिली गोष्ट तर, आणि त्यामुळे आपली कुठलीच प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे वाचन महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याकडे शब्दांचा भांडार येतो, शब्द संग्रह आपल्याकडे वाढतो शब्दसंपत्तीमध्ये, आणि नवनवीन पुस्तके वाचल्याने शब्दांचा साठा होतो आपल्याकडे, आणि त्यामुळे आपली भाषा सुधारते आणि आपले शुद्ध लेखनही सुधारतं.
1: बरोबर. आजकालची पिढी आपण म्हणतो की वाचत नाही आहे, तुमचं काय म्हणणं आहे?
0: वाचत नाही असं म्हणता येणार नाही, पण म्हणजे पेपर किंवा मासिकं असं हातात घेऊन आता पूर्वीसारखं कोण बघायला मिळत नाही आपल्याला. तर डिजिटलवरच सगळं आहे, त्यामुळं डिजिटलवरती लोक वाचतात. आणि साहित्यिक म्हटलं तर सगळंच वाचायला मिळतं आपल्याला फ्रीमध्ये. मग वर्तमान पेपर असेल किंवा ई बुक्स असतील किंवा ऑडिओ बुक्समधनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचायला मिळतं.
1: म्हणजे माध्यम बदललंय वाचनाचं?
0: हा, माध्यम बदललं आहे पण वाचन सुरू आहे. मुलांना त्यांच्या आवडीचं ते बरोबर वाचतात.
1: तुमच्या आवडीचे लेखक किंवा कवी कोण आहेत?
0: माझ्या आवडीचे लेखक आणि कवी म्हटलं तर आपले गदी माडगुळकर, तर त्यांचं साहित्य मला आवडतं, कारण त्यांनी जी बालकविता वगैरे लिहिलेल्या आहेत त्या खूपच भारावून टाकणाऱ्या आहेत, त्यामुळं मला त्यांचं आवडतं साहित्य.
1: अच्छा. त्यांच्या लेखनाचा तुमच्या लेखनावरती प्रभाव पडलाय असं वाटतं?
0: हो, कारण त्यांनी ज्या बालकविता केलेल्या आहेत त्या इतक्या सहज आहेत की शाळेमध्ये जर त्या बालकविता जे शिकवत असतील शिक्षक तर आपणही ठेका धरायला लागतो त्या कवितांवरती आणि गुणगुणायला लागतो त्या कविता. इतक्या त्यांचं प्रभावी लेखन आहे.
1: भारतीतही सुरुवातीलाच मी म्हटलं की आत्ताच्या ज्या कविता तुमच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सन्मानित झाल्यात त्याचप्रमाणे याआधी सुद्धा झाल्या होत्या, तर तेव्हाच्या कवितेचा काय विषय होता?
0: सुरुवातीचा जो विषय होता तो आई विषय होता. आईवरती 10 कविता त्यांना लिहून पाहिजे होत्या. फेसबुकवरती एक जाहिरात आली होती, हा साहित्यिक उपक्रम राबवला गेला होता.
1: अच्छा.
0: त्यामध्ये माझ्यासारख्या सर्व राज्यातून आलेल्या साहित्यिकांनी आपलं साहित्य दिलं होतं आणि त्यामध्ये माझ्याही 10 कवितांचा समावेश आहे.
1: अच्छा. तेव्हा तुम्ही आईवरती कविता लिहून पाठवल्या होत्या आणि यावेळेस वडिलांवरती पाठवल्या होत्या.
0: हो.
1: तर सुरुवातीला मला वाटतं आईवरती जी कविता तुम्ही रचली आहे ती श्रोत्यांना आपण ऐकूया.
0: कवितेचं शीर्षक आहे आई माझी गुरु. आई तूच आहेस माझी पहिली गुरु, तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला आकार आला. आई तुझ्या डोळ्यात दिसतो करुणेचा सागर, तूच आहेस मला खडवणारी कुशल शिल्पकार. तुझ्यामुळेच उमलते जीवनाची परसबाग, तूच आहेस सुखाचे गुपित आणि सार. आई तुझ्या विना अपूर्ण आहे हे जीवन, तुझ्या आशीर्वादाने मिळते संकटाशी लढण्याचे बळ अनंत. आई तुझ्याच सावलीत मिळते मला माझीच सावली, तूच आहेस जीवनाची संजीवनी अमृतकली.
1: किती छान.
0: अशा 10 कविता मी लिहून दिलेल्या त्यांना.
1: बर.
0: आणि काही महिन्यातच ते जागतिक बुकमध्ये त्याची नोंद झाली.
1: अच्छा. अशा किती जणांनी दिल्या होत्या तेव्हा कविता? म्हणाले
0: 1121 एवढा मोठा काव्य ग्रंथ होता तो.
1: बर
0: आणि राज्यभरातून सर्व साहित्यिकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं होतं.
1: अच्छा.

0: त्यातल्या किती साहित्यिकांच्या कविता त्याच्यामध्ये निवड केल्या जातात?
1: ज्या साहित्यिकांनी भाग घेतला होता त्या सर्वांच्या कविता त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या. पण सुरुवातीला ह्या कविता समाविष्ट होताना कोणालाही माहिती नव्हतं की हे विश्व रेकॉर्ड होणार आहे या कवितांच्या पुस्तकांचं, किंवा पण एक स्पर्धा म्हणू शकतो त्याला किंवा उपक्रम म्हणू शकतो, तर तसंच आपण सगळ्यांनी भाग घेतला होता त्याच्यामध्ये.
0: अच्छा, तुम्ही जेव्हा कुठल्याही विषयावरचं लेखन करता, लोक वाचतात, तर वाचकांकडून आलेली आणि आठवणीत राहिलेली अशी एखादी प्रतिक्रिया आहे?
1: हो, नक्कीच आहे. सांगायला आवडेल मला की सुरुवातीला देवरुखमध्ये पहिलं साहित्य संमेलन होतं जेव्हा माझं आई या कवितेंचं विश्व रेकॉर्ड झालं, तेव्हा तिथल्या सद्गुरू वाचनालयतर्फे एक साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये डॉक्टर वर्षा फाटक मॅडम आहेत, त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली की माझं कविता सादर करण्याची. आणि मनात एक कुठेतरी भीती असते की आपलं साहित्य आवडेल का नाही आवडेल असं, त्या संभ्रमात होते मी. पण खूप छान प्रतिसाद, म्हणजे जेव्हा मी माझ्या कविता सादर केल्या तर रसिकांकडनं जमलेल्या लोकांकडून मला इतका सुंदर प्रतिसाद आला त्या कवितांबद्दल की भरभरून त्यांनी दाद दिली, तर मनाला खूप छान वाटलं. कारण

0: पहिल्यांदा संधी दिली की माझं कविता सादर करण्याची, आणि मनात एक कुठेतरी भीती असते की आपलं साहित्य आवडेल का नाही आवडेल असं, त्या संभ्रमात होते मी. पण खूप छान प्रतिसाद, म्हणजे जेव्हा मी माझ्या कविता सादर केल्या तर रसिकांकडनं जमलेल्या लोकांकडून मला इतका सुंदर प्रतिसाद आला त्या कवितांबद्दल की भरभरून त्यांनी दाद दिली, तर मनाला खूप छान वाटलं. कारण साहित्यकाला काय हवं असतं की आपलं साहित्य लोकांना आवडावं हीच इच्छा असते प्रत्येक साहित्यिकाची, आणि ते मला मिळालं त्यामुळं मी खूप आनंदी झाले. तर हे कधी न विसरता येण्यासारखं आहे. तसंच माझ्या बाबांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळा होता तर मी त्यांच्यासाठी एक कविता केली होती, तर ती कविता देखील माझ्या बहिणीनी तिच्या स्टेटसवर लावली होती. तर फोन करून तिने मला सांगितलं की तुझ्या कविता माझ्या सगळ्या इथल्या लोकांना खूप आवडल्या, मैत्रिणींना आवडल्या. तर ही सुद्धा एक न विसरण्यासारखी गोष्ट आहे की आपलं साहित्य लोकांना आवडलं पाहिजे हे आपल्याला म्हणजे जास्त आवडतं,
1: आणि त्यातूनच प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन लिखाणासाठी.
0: हो, प्रोत्साहन आणि प्रेरणा तर ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मिळतं, आणि म्हणूनच आता माझं नुकतंच पुढच्या महिन्यामध्ये आई हा काव्यसंग्रह प्रकाशित होतोय.
1: अरे वा, जेव्हा संमेलन झालं होतं साहित्य संमेलन देवरूपमध्ये तेव्हा तुम्ही काही कविता तिथे सादर केल्यात, तर त्यातलीच एखादी कविता श्रोत्यांसाठी म्हणा.
0: हो चालेल. आता मी मूळची पंढरपूरची आहे त्यामुळे मी पंढरपूरवरती कविता होणार नाही असं बरोबर. कारण माझे माहेर पंढरपूर तिथे नांदती विठ्ठल रुक्माई सुंदर, माय बाप माझा कृपेचा सागर, दोन हात कटीवर ठेवून उभा श्रीहरी नागर, श्रीहरी विटेवरी उभा भक्तांचा आधार, नाम घेता होते अंतकरण शुद्ध पार, भक्तिभावाने जो येईल त्याचा होई उद्धार, नमन माझे त्या विठूचरणी साकार, दोन नेत्री पाहे तुझे रूप मनोहर, चरणी मस्तक ठेवनी मागे एकच वर, विठ्ठल चरणी लाभो जन्मोजन्मी स्थान, नाम गजर होता विठूचा मोक्ष मिळतो ठाई, पंढरी माझा आनंदाचा दरबार मनोहर, तुळशी माळा गळा अन कपाळी चंदनाचा टिळा, भक्ती नामाची ही पूजा व्हावी सफल अपार, असे माझे माहेर पंढरपूर, असे माझे माहेर पंढरपूर, असे माझे माहेर पंढरपूर.
1: सर्व संतांनी ज्याला हृदयात स्थान दिलं असा पंढरीचा विठुराया, आणि ते तुमचं माहेर आहे म्हटल्यावरती पंढरपूरच्या विठुरायावरती कविता होणं हे साहजिकच आहे. खूप छान ताई. आणखीन काही तुम्हाला आवडीनिवडी आहेत का तुमच्या?
0: आता समाजसेवा मी गेली 10 वर्ष करत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा खेड्यातल्या ग्रामीण भागातील शाळा असतील किंवा आश्रमशाळा असतील, तर विद्यार्थ्यांना ज्या काही शैक्षणिक गरजांची आवश्यकता आहे तर अशा गरजा मी त्यांना मला शक्य आहेत त्या परीने देण्याचा प्रयत्न करते. तर आता कोरोना काळामध्ये आश्रमशाळेला मुलींना स्वच्छता किट दिलं, मास्क साबण अशा प्रकारचं साहित्य दिलं, नंतर मोफत बैठका आणि मेडिकल कॅम्प वगैरे पण स्वखर्चाने मोफत घेते.
1: अच्छा, त्याचा कसा प्रतिसाद मिळतो?
0: खूप छान. कारण माझं हे सर्व काम आहे ते मोफतच आहे, त्यामुळे ज्यांना गरज आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येतं आणि त्यांना देखील त्या सुविधा मिळतात, त्यामुळे नक्कीच त्यांनाही तो आनंद मिळतो,
1: एक मानसिक समाधान मिळतं.
0: हो.
1: घरामध्ये या सगळ्या कामासाठी किंवा लेखनासाठी कशा पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन मिळतं?
0: घरामधून मला या कामासाठी खूप चांगलं प्रोत्साहन मिळतं. माझी दोन्ही मुलं आणि मिस्टर यांचं खूप चांगलं प्रोत्साहन मला या कामासाठी असतं.
1: पहिले वाचक ते असतात?
0: हो. पहिलं वाचक म्हणजे माझी मुलगी आहे, तर तिलाच मी काहीही जरी लिहिलं तरी पहिलं वाचायला देते, आणि मग घरातल्या म्हणजे माझ्या माहेरी वाचायला देते. त्यामुळं काय होतं, आपल्याला काय कमी जास्त आहे त्या गोष्टी समजतात, कारण दुसऱ्यांनी वाचन ऐकल्याशिवाय आपल्या चुका कळत नाहीत आपल्याला.
1: लिहिणं म्हणजे व्यक्त होणं असं म्हटलं जातं, तर तुमच्यासाठी लेखन म्हणजे काय आहे, काय सांगाल?
0: माझ्यासाठी लेखन म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून तर मानवी भावना आणि विचारांची अभिव्यक्ती आहे. म्हणजे मला असं वाटतं की स्वतःचे ज्ञान आणि अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे लेखन आहे. वाचकांशी थेट न बोलताही त्यांच्याशी वैचारिक आणि भावनिक संवाद साधण्याची कला म्हणजे लेखन आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की शब्दांच्या माध्यमातून घडलेला विचारांचा आणि भावनांचा प्रवास म्हणजे लेखन आहे.
1: किती छान. अगदी आत्ता बरोबर म्हणालात तुम्ही की वाचकांशी प्रत्यक्ष आपण भेटत नसतो, पण त्या लेखनाच्या माध्यमातून आपण त्यांना नक्कीच भेटत असतो. कसं असतं, मनात विचार प्रत्येकाच्या असतात आणि काही जणांना त्यातल्या असं वाटतं सुद्धा की आपण लिहायला पाहिजे आपल्या मनात जे काय येतं ते, पण प्रत्यक्षात मात्र सगळीच जण लिहितात असं नाही की ती कला प्रत्येकाला असते असंही नाही. किंवा कसं होतं, काहींना वेळ नसतो किंवा नेमकं कशा पद्धतीने लिहायचं हेही माहिती नसतं, तर काय सांगाल अशांना, काय मार्गदर्शन कराल?
0: मला असं वाटतं की ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे त्याच्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. मग आपल्याला कितीही काम असलं तरी आपण तो वेळ काढतो आणि तो

0: काढावा असं मला वाटतं. रोज खूप सारा वेळ मिळणं अशक्य असलं तरी देखील एखादा पॅरेग्राफ म्हणा असा आपण रोज नियमितपणे त्याचा सराव केला पाहिजे लिखाणाचा, किंवा एखादी आपली रोजनिशीची डायरी असते ती लिहिली गेली पाहिजे. त्यामुळे आपला सराव सुरू राहतो, सातत्य राहतं त्याच्यात, आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये वाढ होऊन आपल्याला लिखाणाची ओढ लागते आणि आपण त्याकडे वळू शकतो.
1: आता पुन्हा एकदा तुमच्या त्या कवितेकडे वळूया की ज्या कवितेने वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवलंय, तुमची बाबा ही कविता. तर हा जेव्हा सन्मान मिळाला काय वाटलं, काय भावना होती मनामध्ये?
0: भावना म्हणजे खूप आनंद झाला, कारण कल्पना नव्हती की असं काही होईल म्हणून. कुठल्याही साहित्यिकाला आपलं जर साहित्य आहे ते पूर्ण जगामध्ये त्याची नोंद झाली आणि जगापर्यंत पोचलं ते, तर निश्चितच आनंद होणार आहे. तसाच आनंद मलाही झाला.
1: घरातून काय प्रतिक्रिया होत्या?
0: खूप सगळ्यांना छान वाटलं, कारण आजूबाजूचे जे पण होते सगळे सोयरे आप्तेष्ट ह्या सगळ्यांनी भरभरून प्रोत्साहन दिलं, शुभेच्छांचा वर्षाव केला, त्यानंतर प्रेरणा दिली. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली पुढे आणखीन काही. आता मी माझं पुस्तक येणार आहे पुढच्या महिन्यात, तर ह्या सगळ्यांचा परिणाम हा झाला की मला आणखीन प्रेरणा मिळून मी स्वतःचं पुस्तक प्रकाशित करते, आई काव्यसंग्रह.
1: एखादा जेव्हा सन्मान मिळतो तेव्हा अर्थातच कौतुक होतं, समाधान वाटतं, हे साहजिकच आहे. पण असं वाटतं का की जबाबदारी पण वाढली?
0: निश्चितच जबाबदारी येतेच आपल्याला, कारण यश हे घेण्यासाठी नसतं तर ते त्यातून आपल्याला काहीतरी दायित्व पार पाडायचं असतं, त्यामुळे निश्चितच जबाबदारी असते.
1: बरोबर आहे. आणखीन आपल्या हातून चांगलं लिखाण व्हावं ही एक मोठी जबाबदारी त्यातून असते, कारण वाचकांची तशी अपेक्षा वाढत जाते तुमच्याकडनं.
0: हो बरोबर आहे.
1: आत्ताच आपण म्हटलं की जसे सन्मान मिळतात तशा जबाबदाऱ्या वाढतात, आणि जेव्हा जबाबदारी पेलायची वेळ येते तेव्हा आपल्याला सुद्धा त्याचं दायित्व असतं की काहीतरी त्याच्यासाठी वेगळं करावं लागतं, त्याच्यासाठी वेळ काढावाही लागतो. जेव्हा लेखनाचा विषय येतो तेव्हा अर्थातच त्याच्यासाठी आपण जसं सुरुवातीला म्हटलं की त्याच्यासाठी शब्दसमूहाची गरज आहे, वाचनाची गरज आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: वाचनाचं महत्त्व आणि फायदे तर खूप आहेत. तर सर्वात आधी मी सांगते की वाचनाशिवाय आपण ज्ञान मिळवू शकत नाही आणि प्रगतीही करू शकत नाही. वाचन हा आपल्या मानवी संस्कृतीचा आणि शिक्षणाचा पाया आहे, त्यामुळे वाचन हे गरजेचं आहे. तसंच वाचनामुळे आता कोणते फायदे मिळतात आपल्याला, तर स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते. जेव्हा आपण एखादी कादंबरी किंवा वैचारिक पुस्तक वाचतो तेव्हा आपलं पूर्ण लक्ष त्या कथेवर किंवा मुद्द्यावर केंद्रित असतं, त्यामुळे मेंदूला चालना मिळते आणि आपली एकाग्रता वाढते. त्यानंतर शब्दसंग्रह आणि भाषा सुधारते. नवीन पुस्तके वाचल्याने अनेक नवीन शब्द समजतात, यामुळे भाषा चांगली होते, संवाद कौशल्य सुधारते आणि शुद्ध लेखन अचूक होते. वाचनामुळे आपल्याला वेगवेगळ्या विषयांची, संस्कृतीची आणि इतिहासाची अचूक माहिती मिळते. तसेच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची, घटनांची हा आपल्यावर सातत्याने प्रभाव होत असतो, तर त्यामुळे आपल्याला त्या घटनेकडे कल्पकतेने बघण्याचा दृष्टिकोन मिळतो, त्यामुळे कल्पकता देखील आपली वाढते. कल्पनाशक्ती आपल्याला वाढण्यास मदत होते वाचनामुळं. तसंच दुसऱ्यांचे अनुभव समजून घेण्यासाठी देखील वाचन खूप गरजेचं आहे, कारण आपलं आयुष्य खूप मर्यादित आहे आणि स्वतः आपण प्रत्येक गोष्ट अनुभवू नाही शकत. त्यासाठी मोठ्या व्यक्तींची आत्मचरित्र पुस्तके आपण वाचली पाहिजेत.
1: बरोबर.
0: त्यातून त्यांच्या आयुष्यातल्या चुका, संघर्ष आणि यशातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. तसेच वाचाल तर वाचाल हा विचार आपल्याकडे अगदी खरा आहे. पुस्तक हे माणसाचा खरा मित्र आहे आणि तो कधीच माणसाची साथ सोडत नाही, त्यामुळं पुस्तक म्हणजे वाचन सगळ्यांनी केलं पाहिजे, कारण वाचन हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं.
1: सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात की पत्रकारिता सुद्धा तुम्ही करता.
0: हो.
1: तर त्याविषयी थोडस काय अनुभव येतात? हो. कशा पद्धतीने काम करता?
0: पत्रकारितेचं अनुभव खूप बघायला गेलं तर चांगले आहेत, काही वाईट अनुभव पण येतात. पण जास्त करून आपण लोकांसाठी पत्रकारिता करतो, म्हणजे ही एक समाजसेवाच आहे पत्रकारितेचं व्रत म्हणजे. त्यामुळे लोकांच्या कुठे अडचणी असतील, तक्रारी असतील, तर त्या आपण बातम्यांमधून मांडण्याचं काम करत असतो. तर त्याच पद्धतीने मी आजूबाजूला जे काही आपले घटना असतील तर त्या बातमीद्वारे मी लिहिण्याचं काम करते. जी आत्ता गरज आहे, म्हणजे समजा एखादं व्यसनमुक्त असेल काही तर त्याविषयी लिहायचं, किंवा अन्यायाविरुद्ध लिहायचं स्त्रियांचं. आता जसं की परवा जागतिक महिला दिनाला मी स्त्री पारतंत्र्यावरती लेख लिहिला.
1: अच्छा.
0: तशाच प्रकारच्या बातम्या पण देते.
1: भारतीताई, अर्थातच श्रोत्यांना तुमची जी बाबा ही कविता जी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सन्मानित झाली आहे ती ऐकायची असेलच तर ती सादर करा.
0: सुरुवातीला या कवितेविषयी मी थोडंसं सांगते.
1: जरूर.
0: या कवितेमध्ये आपण बाबा हा आदरार्थी शब्द वापरतो आणि बाप हा ग्रामीण शब्द आहे, त तर

0: माझ्या या कवितेमध्ये मी बाप असा उल्लेख केलेला आहे की जो
1: बर
0: आई आणि बाप हा खरा अर्थ म्हणजे हा खरा शब्द आहे. तर त्यानुसार मी कविता केली आहे. कवितेचं शीर्षक आहे आधारस्तंभ. बाप म्हणजे साऱ्या कुटुंबाचा आधार, बाप म्हणजे जणू आभाळाची सावली अपार. उन्हातानात राबणारा शेतकरी माझा बाप, त्याच्या हाताला नसते कधीच उसंत. कामाचे डोंगर नेहमीच त्याच्या खांद्यावर, विश्रांतीची परवानगी नसते त्याला कधीच. चिंता त्याला साऱ्या कुटुंबाची, अन लेकरांच्या सुखासाठी विसरतो तहान भूक सारीची. संसाराचा गाडा ओढितो रात्रंदिवस, दोन हात करीत परिस्थितीशी झुंज देतो खास. त्याच्या शब्दात असते अनुभवाची शिदोरी, त्याच्या डोळ्यात असते मायेची झळाळी. कुटुंबातील अडचणींना तोच देतो झुंज, साऱ्या कुटुंबाचा असतो बाप आधारस्तंभ. बाप म्हणजे बाप असतो, साऱ्या कुटुंबाचा प्राण असतो. बाप म्हणजे बाप असतो, साऱ्या कुटुंबाचा प्राण असतो.
1: खूप छान. तुम्ही आणि तुमचे वडील यांच्यामधल्या नात्याबद्दल काय सांगाल?
0: चांगला प्रश्न विचारलात हा. कारण वडिलांबद्दल जास्त बोललं जात नाही, कारण वडिलांचा तसा आपल्याला खूप कमी सहवास मिळतो, कारण कामावर असल्यामुळं त्यांचा पूर्ण दिवस बाहेरच असतो आणि आईबरोबर आपल्याला जास्त वेळ घालवायला मिळतो. त्यामुळं आईविषयी जर लिहायचं म्हटलं तर पटकन कोणीही लिहितं, पण वडिलांविषयी जास्त लिहिलं जात नाही किंवा बोललंही जात नाही. कारण असं वाटतं की वडील म्हणजे एक कठोर हृदयाचा माणूस आहे, पण वास्तविकता तसं नाही आहे.
1: फक्त शिस्त लावणारा.
0: हां, फक्त शिस्त लावणारा किंवा ओरडणारा मारणारा असंच एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं, पण वास्तवात बघताना तसं नाही. तर वडिलांनाही तेवढ्याच भावभावना असतात, पण परिस्थितीच्या ओझ्याखाली ते इतके दबलेले असतात की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळच मिळत नाही. म्हणूनच त्यांच्यावरती मी ह्या कविता केलेल्या आहेत की त्यांच्या मनातील भावभावना उलगडून मी या शब्दांमधून दाखवल्या आहेत की वडिलांना काय वाटतं आपल्या मुलांविषयी, घराविषयी, कुटुंबाविषयी, आणि त्यांची ती कळकळ, तळमळ हे सर्व मी माझ्या कवितेच्या शब्दांमधून मांडलं आहे. बाबांचा माझ्या कार्यामध्ये खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं, कारण पत्रकारितेचे धडे मी त्यांच्याकडूनच घेतले. ते स्वतः पत्रकार होते, त्यामुळे अडल्यानडल्यांचं सर्वच कामं ते करून द्यायचे. अगदी उपाशी तपाशी राहून देखील कुणीही त्यांच्याकडे मदतीसाठी आलं तर अर्ध्या रात्री ते उठून जायचे आणि त्यांना मदत करायचे. मग कुणाचे कोर्ट कचेरीची कामं असतील किंवा कागदपत्र दस्तऐवज असतील, जमिनीची कामं असतील, तर ती सर्व जातीने त्यांना करून द्यायची ती पूर्ण. त्यासाठी लोक यायचे आणि म्हणायचे की म्हणजे माझ्या बाबांना घेऊन जायचे की तुम्ही एवढं काम करून द्या माझं. आणि बाबा देखील आपल्या स्वतःची जेवा खायची पर्वा न करता ते त्यांचं काम करायला आधी धावायचे. तर त्यामुळे हे मी लहानपणापासून बघत आले त्यांच्याकडनं, आणि तेच कुठेतरी मला वाटतं माझ्यामध्येही समाजसेवेची जी आवड आहे ती आहे. कारण का ते जे काय करत होते ते मी बघत होते, आणि तेच मी मलाही आता असं इकडे येऊन करावंसं वाटायला सुरुवात झाली.
1: ते संस्कार तुम्ही घेऊन इथे आले.
0: हां, म्हणजे बाबा जे काम करत होते ते मी डोळ्यांनी बघितलं, त्यामुळे ते माझ्या मनामध्येही अशा प्रकारची भावना निर्माण झाली की आपणही अशी दुसऱ्यांना मदत केली पाहिजे.
1: अगदी खरं आहे भारतीताई, की आता तुम्ही म्हणालात तसं की बाप लेकीचं नातं हे वेगळंच असतं, आणि मला वाटतं ते सासरी आल्यानंतर आपल्याला अजून त्यातलं गांभीर्य किंवा जे आपण म्हणतो ना की जो ओलावा आहे तो तेव्हा जाणवायला लागतो जास्ती. मला वाटतं अगदी मुलाखतीच्या शेवटाकडे जाता जाता आपण श्रोत्यांना तुमची अजून एखादी कविता ऐकूया.
0: हो, चालेल. या सगळ्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या कवितेंपैकीच एक कविता आहे ही सुद्धा, तीच मी सादर करते.
1: चालेल.
0: कवितेचं शीर्षक आहे मायेची फुलबाग. आई म्हणजे सुखाचा गजर, तिच्या विना अपूर्ण आहे जीवनाचा हा प्रवास. आई म्हणजे बोबड्या जीवाचा श्वास, तिच्या डोळ्यात असतो प्रेमाचा अथांग सागर. आई म्हणजे फुललेली फुलबाग, तिच्या मायेने भरतात हृदयाचे अनुराग. आई म्हणजे वाऱ्याची गुपित सरगम, तिच्या शब्दात दडलेले जीवनाचे परमधर्म. आई असते जीवनाची अखंड गाथा, तिच्या चरणी टेकतो स्वर्गीय माथा.
1: वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झालेल्या आई आणि बाबा जीवाभावाचे विषय आहेत हे, आणि ह्यावरती कविता तुमच्या सादर झालेल्या आहेत, तिथे समाविष्ट झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त आणखीन कशा पद्धतीचं लिखाण कुठे तुम्ही केलं आहेत का?
0: हो, माझं लिखाण नियमितपणे सुरूच असतं. कारण वेगवेगळ्या विषयावरती लेखन करण्याची मला आवड आहे, त्यामुळं कुठल्या एका विशिष्ट प्रकारामध्ये मी लेखन न देता सर्व स्तरावर लेखन करते. तर मागच्या दिवाळी विशेषांकात माझी लगीन ही कथा प्रकाशित झाली होती. तर ह्या कथेचा विषय मला असा सुचला म्हणजे की आजूबाजूला आपल्या

0: त्या घटना घडत असतात वास्तव, तर तेच माझ्या नजरेसमोर चित्र होतं. आणि मग कुठेतरी त्या भावना माझ्या मनात येऊन त्या शब्दाद्वारे मी कथेत मांडल्या. तर लगीन हा कथेचं सारांश असा आहे की हुंडाबळी या विषयावरती ती कथा आहे. आणि एक वडिलाचं मन जमिनीसाठी जसं व्याकुळ होतं तसंच आपल्या हुंडा द्यायला नाही म्हणून मुलगी उजवायची राहते, तर ही सर्व अशी भावनांची सांगड आहे ती या मी कथेमध्ये मांडली आहे. त्यानंतर महिला दिनाला 8 मार्च निमित्त मी स्त्री पारतंत्र्य यावरती विशेष लेख लिहिला आहे. कारण आपण असं म्हणतो की स्त्री आजही आधुनिक काळामध्ये स्वतंत्र झाली आहे किंवा स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात म्हणून त्यांना स्वातंत्र्य आहे, परंतु आपल्या आजूबाजूला जर डोळे उघडून नीट आपण बघितलं तर अजूनही स्त्री आणि पुरुष समानता आपल्याला बघायला मिळत नाही. त्यावर माझा आधारित लेख होता तो. कारण आज मी कित्येक ठिकाणी घराघरामधून बघते, मग आपल्या मैत्रिणी असतील, शेजारी पाजारी असेल, असे प्रसंग आपल्याला बघायला मिळतात. ती स्त्री कमवत असते, पण ती कमवते म्हणून फक्त ती सक्षम आहे का? तर नाहीये. स्त्रीला कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं पाहिजे, तरच स्त्री आणि पुरुष समान आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण आज बऱ्याच घरांमध्ये अशी परिस्थिती आहे की स्त्रीचे संपत्तीचे विषय असतील किंवा मुलांच्या करिअर संदर्भातले विषय असतील तर त्यामध्ये स्त्रियांनी बोलायचं नाही, ते सगळे निर्णय आहेत ते पुरुष प्रधान घेणार, अशी आपली पुरुष प्रधान संस्कृती काही कुटुंबांमध्ये आजही बघायला मिळते. तर तेच मला समाजासमोर आणायचं होतं आणि म्हणून मी 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री पारतंत्र्यावरती एक माहितीपर लेख लिहिला होता.
1: अच्छा, आत्ताच तुम्ही म्हणालात की हे असे लेख कविता तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती लिहिताय, सामाजिक विचार घेऊन तुम्ही ते सगळं लेखन करताय, शिवाय तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित होणार आहेच, तर भविष्यामध्ये अजून कोणत्या प्रकारचं लेखन करायचं आहे असं वाटतंय तुम्हाला, काय इच्छा आहे?
0: लेखन ही अशी असं माध्यम आहे की कितीही लिहिलं तरी ते आपल्याला अपूर्णच वाटतं, त्यामुळं विषय जसजसे आपल्याला हाताळता येतील तसतसं मला अधिकाधिक लेखन करायचं माझा मानस आहे. मग जास्त करून मानवी भावना आपल्या आहेत ज्या मनाला स्पर्श करून जातील, म्हणजे वास्तववादी जे आपलं आहे जगणं, तर त्यावरती मला लेखन करायला अधिक आवडेल. कारण ते प्रत्येक माणसाच्या मनाला भेटणार आहे ते.
1: तर भारतीताई, तुमच्या पुढील लेखनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही इथे आलात, खूप छान संवाद साधलात श्रोत्यांशी, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे तुमचे आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: आकाशवाणी केंद्राने मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आकाशवाणी केंद्रांची आभारी आहे.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आत्ताच आपण जागतिक स्तरावर ज्यांच्या कवितांची नोंद घेतली गेली त्या भारती राजवाडे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 4 जुलैला आपण ऐकणार आहात दक्षिण आफ्रिकेतील अतिशय मानाची आणि खडतर समजली जाणारी अशी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारे अभिजित पड्याळ यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: काय झालं, ऍक्च्युली 60 किलोमीटर नंतर क्रॅम्प यायला सुरुवात झाली. कारण आम्ही वरती पीटर मॅरिसबर्गला जात असताना खूप जास्त टेम्परेचर होतं, त्यामुळे शरीरातून घाम पण खूप जात होता. त्या सगळ्या गोष्टी चालू असताना क्रॅम्प यायला सुरुवात झाली. पहिला क्रॅम्प मी फिजिओकडून काढून घेतला, दुसरा क्रॅम्प थोड्या वेळाने पुन्हा 5 किलोमीटरला आला. असं करत करत मी पुढे क्रॅम्प काढून 3 क्रॅम्प त्यांच्याकडून फिजिओकडून काढून घेतले. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यात माझी 1-12 मिनिटं फुकट गेली की हे क्रॅम्प काढण्यामध्ये. नंतर असा विचार केला कुठेतरी, बाबा आता मी देवाचा फोटो जीवरावर घेऊन गेलो होतो, बाबा आता मला ह्यातून कुठेतरी तू एक मदत कर की ही रेस तरी पूर्ण होऊन दे आता, कारण एवढ्या जणांच्या अपेक्षा घेऊन मी तिथे गेलो होतो.
0: तेव्हा अवश्य ऐका शनिवारी 4 जुलैला इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच

0: 5.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय रसिकरंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोतेहो, सकाळचे 10:19 झाले आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

हे गीत गायलं होतं हर्षवर्धन वावरे यांनी मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटासाठी. व्ही हरिकृष्ण यांनी संगीतबद्ध केलेली ही

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं सचिन पाठक यांचं गुरु या चित्रपटातलं गीत आदर्श शिंदे यांच्या मुख्य स्वरात.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: श्रोते हो दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र डॉक्टर जयशम केळकर मार्ग थिबा पॅलेस जवळ रत्नागिरी त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता आमचा फोन नंबर आहे 94 35 73 485 आणि हो आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड
5: श्रोते हो मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
6: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची

0: अजय गोगावले, प्रियांका बर्वे आणि दीपिका जोगदातार यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम आठवले यांचं. डबल सीट या चित्रपटासाठी संगीत होतं ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांचं.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
2: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता निषाद यांनी संगीतबद्ध केलेली अश्विनी शेंडे यांची गीतरचना. अगबाई अरेच्चा टू या चित्रपटासाठी हे गीत गायले शंकर महादेवन यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: कीर्ती सगथिया आणि सहकलाकारांनी गायलेली ही रचना होती लक्ष्मण उत्तेकर यांची. रोहित नागभिडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं लालबागची राणी या चित्रपटातलं.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 4 जुलैला आपण ऐकणार आहात दक्षिण आफ्रिका

0: अमेरिकेतील अतिशय मानाची आणि खडतर समजली जाणारी अशी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारे अभिजित पड्याळ यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: काय झालं, ऍक्च्युली 60 किलोमीटर नंतर क्रॅम्प यायला सुरुवात झाली, कारण आम्ही वरती पीटर मॅरिसबर्गला जात असताना खूप जास्त टेम्परेचर होतं, त्यामुळे शरीरातून घाम पण खूप जात होता. त्या सगळ्या गोष्टी चालू असताना क्रॅम्प यायला सुरुवात झाली. पहिला क्रॅम्प मी फिजिओकडून काढून घेतला, दुसरा क्रॅम्प थोड्या वेळाने पुन्हा 5 किलोमीटरला आला. असं करत करत मी पुढे क्रॅम्प काढून 3 क्रॅम्प त्यांच्याकडून फिजिओकडून काढून घेतले. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यात माझी 1-12 मिनिटं फुकट गेली की हे क्रॅम्प काढण्यामध्ये. नंतर असा विचार केला कुठेतरी, बाबा आता मी देवाचा फोटो गेवरवर घेऊन गेलो होतो, बाबा आता मला ह्यातून कुठेतरी तू एक मदत कर की ही रेस तरी पूर्ण होऊन दे आता, कारण एवढ्या जणांच्या अपेक्षा घेऊन मी तिथे गेलो होतो.
0: तेव्हा अवश्य ऐका, शनिवारी 4 जुलैला इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं तू हिरे या चित्रपटातलं गीत आदर्श शिंदे यांच्या आवाजात.

0: आदर्श शिंदे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 10:30 होत आहेत.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी

0: सात वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 262.47 मीटर्सवर। श्रोतेहो, सकाळचे 11 वाजतायत। आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

रसिका श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, 80चं दशक म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतला डिस्को संगीताचा सुवर्णकाळ. बप्पी लहरी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राजेश रोशन यांच्या संगीतबद्ध केलेल्या गीतरचना आणि आशा भोसले, उषा उत्तूप, अलिशा चिनॉय, किशोर कुमार, मोहम्मद अजीज यासारख्या गायकांनी गायलेल्या गाण्यांनी या दशकातल्या तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. रसिक श्रोते हो, आजच्या गाता रे हे मेरा दिल या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहोत अशाच 80च्या दशकातल्या डिस्को संगीताचा.

1980 मध्ये रिलीज झालेला कर्ज हा चित्रपट. कर्जमधलं ओम शांती ओम हे गाणं म्हणजे बॉलिवूडच्या सदाबहार संगीताचा एक उत्कृष्ट नमुना. ऋषी कपूर यांच्या या गाण्यातल्या डान्सने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं.

किशोर कुमार आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. कर्ज या चित्रपटासाठी संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

श्रोते हो, मिस्टर इंडिया या चित्रपटातलं हवा हवाई हे बॉलिवूडमधलं सर्वात प्रसिद्ध डान्स गाण्यांपैकी एक गाणं. कविता कृष्णमूर्ती यांचा दमदार आवाज, श्रीदेवी यांच्या अफलातून डान्स मूव्स आणि जबरदस्त अशा एक्सप्रेशन्समुळे हे गाणं आजही लोकांच्या खूप आवडीचं आहे. ऐकूया हे गाणं. रचना जावेद अख्तर यांची, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, 1980 दशकातली सगळ्यात लोकप्रिय जोडी म्हटली तर ती म्हणजे गोविंदा आणि नीलम यांची जोडी। या जोडीवर चित्रित झालेलं खुदगर्ज या चित्रपटातलं आपके आजाने से हे गाणं आजही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरतं। ऐकूया मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत।

मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं खुदगर्ज या चित्रपटातलं. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती इंदिवर यांची.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 4 जुलैला आपण ऐकणार आहात दक्षिण आफ्रिकेतील अतिशय मानाची आणि खडतर समजली जाणारी अशी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारे अभिजित पड्याळ यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: काय झालं, ऍक्च्युली 60 किलोमीटर नंतर क्रॅम्प यायला सुरुवात झाली, कारण आम्ही वरती पीटर मॅरिसबर्गला जात असताना खूप जास्त टेम्परेचर होतं, त्यामुळे शरीरातून घाम पण खूप जात होता. त्या सगळ्या गोष्टी चालू असताना क्रॅम्प यायला सुरुवात झाली. पहिला क्रॅम्प मी फिजिओकडून काढून घेतला, दुसरा क्रॅम्प थोड्या वेळाने पुन्हा 5 किलोमीटरला आला. असं करत करत मी पुढे क्रॅम्प काढून 3 क्रॅम्प त्यांच्याकडून फिजिओकडून काढून घेतले. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यात माझी 1-12 मिनिटं फुकट गेली की हे क्रॅम्प काढण्यामध्ये. नंतर असा विचार केला,

0: कुठेतरी बाबा, आता मी देवाचा फोटो गेवरावर घेऊन गेलो होतो बाबा, आता मला ह्यातून कुठेतरी तू एक मदत कर की ही रेस तरी पूर्ण होऊन दे आता, कारण एवढ्या जणांच्या अपेक्षा घेऊन मी तिथे गेलो होतो.
1: हो, तेव्हा अवश्य ऐका, शनिवारी 4 जुलैला इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत आपण ऐकताय गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आजच्या कार्यक्रमात आपण एन्जॉय करतोय 80च्या दशकातली काही डिस्को गाणी. रसिक हो, 80चं दशक म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर येतात ते बप्पी लहरी. आता हेच बघा ना, नमक हलाल या चित्रपटातलं परवीन बाबी यांच्यावर चित्रित झालेलं जवानी जाने मन हे गाणं आपल्याला एका ग्लॅमरस डिस्को नाईटची आठवण करून देतं. ऐकूया अंजन यांची ही गीतरचना, गायली आशा भोसले यांनी.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: रसिक हो, उषा उत्तुप आणि बप्पी लहरी हे सुद्धा एक भन्नाट कॉम्बिनेशन। कार्यक्रमात आता जे गाणं तुम्हाला मी ऐकवणार आहे ना, त्या गाण्याने त्या काळात डान्स फ्लोअरवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। अर्थात या गाण्याचं रिक्रिएशन आपण बघितलं ते आत्ताच्या धुरंधर या चित्रपटात। कार्यक्रमात आता ऐकूया अरमान या चित्रपटातली इंदिवर यांची ही गीतरचना, संगीत अर्थातच बप्पी लहरी यांचं।

की अलिशा चिनॉयला सुद्धा विसरून नक्कीच चालणार नाही. अलिशा चिनॉयने गायलेलं डान्स डान्स या चित्रपटातलं झुबी झुबी हे सुद्धा एक फेमस गाणं. या चित्रपटातल्या या गाण्यावर सरला येवलेकर यांनी पडद्यावर नृत्य केलं. या गाण्याचं सुद्धा रिक्रिएटेड व्हर्जन आपण बघितलं, ते 2017 नाम शबाना या चित्रपटात, त्याचप्रमाणे 2022 धोका या चित्रपटात. ऐकूया हे गाणं.

0: 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ॲपवरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
0: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
1: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी,
0: रत्नागिरीतच नव्हे,
1: महाराष्ट्रातच नव्हे,
0: भारतातच नव्हे,
1: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
0: आमच्या न्यूज ऑन AIR ॲप वरती.
1: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
0: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
2: श्रोते हो, 80च्या दशकातल्या डिस्को संस्कृतीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डिस्को डान्सर हा मिथुन चक्रवर्ती यांचा चित्रपट. ऐकूया या चित्रपटातली बप्पी लहरी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अंजान यांची ही गीतरचना.

श्रोते हो, बप्पीदांना ऐकत राहावं असं तुम्हाला काय, मला सुद्धा वाटतंय. पण काय करणार, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पण आजचा हा डिस्को धमाका तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या 94035 73485 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून. श्रोते हो, तुमचा उरलेला दिवस मस्त मजेत जावो या सदिच्छेसह मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, आता दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता रेडिओ सखी वंदना मुसळेला निरोप द्या. नमस्कार. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै, याच दिवशी 1852 महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

एक पाऊस, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग, पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्तसुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर, मधुर आळवीती गीत, सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले, ओसाड झालेली ही धरणी हिरवीगार झाली, सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली, पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली, सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले, चिंब भिजले। आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही। रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात। नद्यांमध्ये प्लास्टिक साचते, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो। गटारामध्ये प्लास्टिक जमा झाले तर त्याचे विघटन लवकर होत नाही आणि गटारीतून पाणी वाहून जात नाही। जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्यानंतर त्यांचा मृत्यूच होतो। प्लास्टिकचा वापर बंदच केला पाहिजे। पेपरच्या पिशव्या किंवा कापडी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे। एखाद्याला गिफ्ट देताना पिशव्यांचा संच गिफ्ट दिला पाहिजे। बुके ऐवजी बुक किंवा पिशव्या गिफ्ट दिल्या तर ते पर्यावरणासाठी अधिक सोयीचं होईल। कधी कधी पावसाची शंका, नको पडू इतका, वाहून गेले माझे घर, घरातले सामान त्यात होते एक दप्तर। पावसा तुला कळत नाही का, पिकं सारी वाहून गेली, तुला दिसत नाही का, पाहिजे तर रात्री तू पडून घे, दिवसा मात्र तू विश्रांती घे। नदीला आला महापूर, झाडे घरे वाहून गेली, माणसं सारी घाबरली, मुलं तर रडत बसली।

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं या संदर्भात एक लहानशी कविता. प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा. अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? प्लास्टिक वापरणं थांबवशील का? प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं. पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता. जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते. मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते. अरे माणसा ऐकशील का? बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का? कापडी पिशवी नेशील का? चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा.

जातो. त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं, या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे, पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात, वारा आला तर उडण्यासारखा. एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा. पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही. आजचा दिवस संपला, पुरे झालं, उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमवण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमवलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं, म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिकटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पालापाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा. झाडांचा हा खाली पडणारा पालापाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही. आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्व श्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये.
आणि मला मिळालेले सुख

पाचोळा, पाला पाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज ओढणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पाला पाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो.

0: दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे, मग मला दे, ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया, जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं, त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते मनातून. या नृत्याची, या शृंगाराची तिला इच्छा नसते, पण नशिबाची लखतर सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे, पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्त्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधंच, पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो. तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो, पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो. शृंगार रोजच नसावा, कधीतरी वेळप्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं, तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता, पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, गार गार वारा बरसे जणू गारा, गार गार वारा बरसे जणू गारा. मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस, कधी आबोला कधी रुसवा, कधी आबोला कधी रुसवा, जणू काही भीज पाऊस. चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी, भुलवी मनाला नको रे फसू मना या प्लास्टिकला, नको रे फसू मना या प्लास्टिकला. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं. चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल, असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल. चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल, आठवे धगधगणारी चूल. धन्यवाद.
1: मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं. पावसाला हाय, प्लास्टिक पिशवीला बाय.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो. त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो,

0: फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालूया. मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो. उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
1: उधळत गात गात पाय पुन्हा परसात माती मऊ काळी साय हुळहुळ.

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे. उमलते ओले रान रान नवे मन तुझे, अशा पावसात सये व्हावे तुझे.

0: द्यावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर।
1: बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

0: अष्टविनायक या चित्रपटासाठी डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ,

0: सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ग दि माडगुळकर यांची ही रचना आपण ऐकलीत. चित्रपट होता वरदक्षिणा आणि हे गीत गायलं होतं मन्ना डे यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत माय बाप या चित्रपटासाठी विभावरी आपटे आणि विजय कोपरकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे गजेंद्र अहिरे यांची आणि संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी.

सोनू निगम यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जितेंद्र कुलकर्णी यांची आणि संगीतकार जगदीश खेबुडकर. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया तू सुख करता या चित्रपटातील गीत. सुहासिनी नांदगावकर यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. ऐकूया.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करीत आहोत. दुपारचा 1:30 आहे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये CG सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये सानंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून, विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन

0: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे पाच संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे

स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्याचं निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत परिषदेचं आयोजन, माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचा इशारा आणि जागतिक योग दिन जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत नुकतीच एक परिषद घेण्यात आली. यामध्ये पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर व्यवस्थापन संस्था, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी असे 300 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. आध्यात्मिक पर्यटन हे भारताच्या संस्कृतीचा आणि जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. महत्वाची ज्योतिर्लिंग, शक्तीपीठ आणि विविध तीर्थक्षेत्रांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाचं आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा स्थळ

लोकांना एकात्मिक पर्यटन साखळीद्वारे जोडण्याची गरज आहे असं भुवनेश कुमार यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली त्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 वर्ष ही विश्वास विकास

0: पाटील यांनी यावेळी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 वर्ष ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्ष ठरली आहेत. देशानं नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केली आहे, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. राज्य शासनानं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्त्या तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी 5 जुलैपासून राळेगण सिद्धी इथं उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. या दोघांमध्ये आणखी एकदा चर्चा होणार आहे, त्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही तर आपण उपोषण आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यासाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे, ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे, तसंच एक विषय एक अर्ज, माहिती मागवण्याचा हेतू सांगणं असे नियम घालण्यात आले आहेत. या विरोधात अण्णांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा 90वा जन्मदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली. 1965 आणि 1971च्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेला T-55 हा रणगाडा आता राळेगण सिद्धी इथं दाखल झाला आहे. त्याचं अनावरण 15 जून रोजी हिंद सेवा ट्रस्टच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलं. हा रणगाडा पाहून आणि युद्धाच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानंतर अण्णा हजारे भावूक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जॉगिंग ट्रॅक मैदानावर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसंच विविध योग संस्था आणि क्रीडा संघटनांनी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये रोहन तायडे, प्रणव साळवे, तृप्ती गोरे, रिद्धी भावे, सिद्धी चोरे आणि प्रांजल वाघाणी या विद्यार्थ्यांचा तसंच त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश होता. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा दिघवेकर यांच्या स्वरात राजा बढे यांची रचना.

आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात साने गुरुजी यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत कानू घोष यांचं होतं आणि यासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पावसाळी कवितांवर आधारित सरीवर सरी ही माला सुरू करीत आहोत. आज या मालेत ऐकूया कवी नाधो महानोर यांच्या मनचिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, नुकताच पाऊस पडायला सुरुवात झालीय. सगळीकडे अगदी हिरवळ पसरलीय, धबधबे फुटलेत. वा, कल्पनाच किती छान वाटते नाही. आणि अशाच मनाला केवळ कल्पनेने आनंद देणाऱ्या कविता लिहिण्याची विलक्षण देणगी मराठीतील प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांच्या लेखणीला मिळालीय असं नक्कीच म्हणू शकतो. ग्रामीण जीवन, निसर्ग, शेती, माणसांच्या भावना आणि मातीतील संस्कृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख विषय आहेत. महानोरांच्या रानातल्या कविता या काव्यसंग्रहामुळेच त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. महानोरांची एक प्रसिद्ध कविता आहे आणि त्या कवितेचं गीतातही रूपांतर झालंय. ती कविता म्हणजेच मनचिंब पावसाळी. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी, शिडका वसंथ येता झाडे निळी कुसुंबी. घरट्यात पंख मिटले, झाडांत गर्द वारा, गात्रात कापणारा ओला फिका पिसारा. या सावनी हवेला

0: कवळून घट्ट घ्यावे, आकाश पांघरोनी मन दूर दूर जावे, रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबतांच्या मनमोर रम्य गावी, केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे, मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले, त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले, मन चिंब पावसाळी झाडात रंगवले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले। श्रोते हो, पहिल्याच ओळीत किती सुंदर वर्णन आलं आहे। पहा ना, झाडात रंगवले म्हणजेच पानं ही पावसाच्या आगमनामुळे हिरवीगार झाली आहेत हे दिसून येतच, पण पावसामुळे ती ओली चिंब झाली आहेत। आणि त्याचबरोबर असं वाटतं की एखाद्या नववधूच्या हातावर जशी मेंदी छान रंगलेली असते, तिच्यात जसं नवखे पण आलेलं असतं, तशीच ही सृष्टी सुद्धा नव्या नव्या पावसामुळे आनंदित होऊन गेली आहे। पाखरांच्या पंखावर विसावलेले थेंब, झाडांवर पडणारा पावसाचा संथ असा शिडकावा आणि निसर्गात पसरलेले विविध असे रंग, यामुळे पावसाळ्याची एक प्रकारची कोमलता जाणवते। कवीला निसर्गातल्या अगदी प्रत्येक दृश्यात एक वेगळंच सौंदर्य दिसतं। म्हणजे बघा ना, रानातली शांत संध्याकाळ, मनातली स्वप्न आणि प्रिय व्यक्तीच्या आगमनाची असलेली आस, याचं सुंदर चित्र ह्या कवितेत पाहायला मिळतं। राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे, या ओळीतून प्रिय व्यक्तीच्या प्रतीक्षेतली उत्कट अशी भावना व्यक्त झालेली दिसते। म्हणूनच ही कविता केवळ निसर्ग वर्णनापुरती मर्यादित नाही राहत, तर प्रेमभावनेची अभिव्यक्ती देखील आपल्याला दिसते। शेवटच्या काही ओळी पहा। रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबताच्या मनमोर रम्य गावी, केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे। या कवितेत या ओळी एका नव्या आशेबद्दलही सांगतात। श्रोते हो, शेवटी ही महानोरांची कविता आहे, त्यामुळे कितीतरी वेगळे वेगळे अर्थ आपल्याला घेता येतील। थोडक्यात काय?
1: गुड आफ्टरनून, दिस इज आकाश।
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण। आज ऐकूया हवामानावर आधारित कृषी सल्ला, याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी। नमस्कार मंडळी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिनांक 1 ते 5 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या कालावधीत कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून ते 27 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे किमान तापमानातही घट होण्याची शक्यता असून ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे। मंडळी, 4 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात 5 ते 11 जुलै 2026 दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। मंडळी, आता जाणून घेऊया कृषी सल्ला। ज्या भागामध्ये भात खाचरांमध्ये चिखलणीसाठी पुरेसं पाणी उपलब्ध आहे आणि भात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार आहेत, त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन भात रोपं वाटिकेला युरिया खताचा दुसरा हप्ता देण्याचं काम पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत पुढं ढकलावं। ज्या भागामध्ये चिखलणीसाठी भात शेतीमध्ये पुरेसं पाणी उपलब्ध आहे आणि भात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार आहेत, त्या ठिकाणी चिखलणीची कामं करून त्यानंतर भात रोपांची पुनर्लागवड सुरू करावी। पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं लावणीसाठी वापरावीत। भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखलणी करावी। चिखलणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा।

करावा, म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी एकसारखी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्यानं फुटवे चांगले येतात. एका चुडात 3 रोपं लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात 1च रोप लावावं. मंडळी, पेरणी झाल्यानंतर रोपवाटिकेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. नाचणी आणि वरीच्या बाबतीतही ही काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे भुईमुगाच्या पेरणीच्या बाबतीत पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत हे काम पुढे ढकलावं, कारण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. तरीही ज्या भागामध्ये भुईमूग पेरणी पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी शेतात पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मंडळी, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आंबा बागेमध्ये खतं देण्याचं काम पुढे ढकलावं. तसंच आंबा कलमांची लागवडसुद्धा पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत पुढे ढकलावी. याचप्रमाणे काजू, सुपारी, नारळ तसंच वेलवर्गीय भाजीपाला यांच्या बाबतीतही पेरणीची कामं पुढच्या कृषी सल्ल्यापर्यंत पुढे ढकलावीत. त्याचप्रमाणे मंडळी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पशु प्राण्यांना झाडाखाली बांधू नये. त्यांना सुरक्षित पद्धतीनं गोठा किंवा शेडमध्ये ठेवावं. कुक्कुटपालन शेडच्या खिडक्या व्यवस्थित झाकून ठेवाव्यात, जेणेकरून पक्ष्यांचं पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण होईल. तर मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलात हवामानावर आधारित कृषी सल्ला. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

मिनिटं झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आजच्या कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग तिसरा. मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, PUG ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर

0: बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात, मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे हे बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्त्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:09:30 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा या माहितीचा भाग तिसरा, सहभाग डॉ स्नेहल दोंडे

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतो आहे आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओवर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आत्तासुद्धा करत चाललो आहे. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित त्या ट्रीटमेंट झाला म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे pH, TDS, COD, BOD असंच त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियन्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात मायक्रोब्स असतात जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. DO डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि DO हा कंपल्सरीली असायला हवं. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं पण ते मेंटेन होतच नाही आहे कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवं आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव

0: कुठला याच्यात कसं काम करणार, त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे, जो सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे, आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचा आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट, भलेही ते सीईटीपी सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की एसटीपी असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन, एकच प्रोसेस मेथड आहे. त्यामुळे आज आपला कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 ML पाणी सप्लाय होतो आहे, आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेले होते. तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं, आपला जो रॉ वॉटर आहे, जो सोर्स आहे आपला, तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे. कारण विसिनिटीला जे इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे, त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येते. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा, ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे, सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन, त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या, ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं, ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस. कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे, पॅथोजन एलिमिनेशनसाठी का, कारण हे म्हणजे रोग पसरतात. त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
1: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्त्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित शिरीष भालेराव यांचं मुलतानी रागातील व्हायोलिन वादन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात. श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल, असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघात

त्यांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25,000 स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार
खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी

0: इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा भेटूया सायंकाळी 5 वाजता अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्सवर तसंच 101.5 मेगाहर्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. नमस्कार श्रोतेहो, आमच्या या दुसऱ्या

0: सभेत आपणा सर्वांचं मी अनघा योगेश मगदूम मनःपूर्वक स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजलेत. आता मुंबई केंद्रावरून ठळक बातम्या प्रसारित होत आहेत. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. या संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 285 अंकांची वाढ झाली आणि तो 77,788 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 96 अंकांची वाढ नोंदवत 24,271 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत आपण सर्वांचं मी अनघा योगेश मगदूम पुनः स्वागत करते. संध्याकाळचे 5:01:57 झालेत. आता आनंद घेणार आहोत गीत संध्या या कार्यक्रमाचा. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे जानकी या चित्रपटातील गीतानं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: तर मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित पनसोडे, आता मी उत्कर्षा चित्ते
0: आणि मी गायत्री देवडे
1: तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.
0: बाय बाय
1: बाय.

पहिली ओळख याच गाण्यातून होते. हे गाणं गायिका कविता कृष्णमूर्ती यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारं गाणं ठरलं. वास्तविक हे गाणं आधी आशा भोसले गाणार होत्या. कविताजींनी केवळ डमी ट्रॅक म्हणून हे गाणं रेकॉर्ड केलं, पण त्यांचा तो ऊर्जेने भरलेला आवाज इतका उत्कृष्ट होता की संगीतकारांनी तोच फायनल ठेवला. आज इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही या गाण्याची जादू आणि ऊर्जा तशीच टिकून आहे. तेव्हा श्रोतेहो, तीच ऊर्जा आणि तीच जादू आता आपण पुन्हा ऐकूया. कविता कृष्णमूर्ती यांचा मुख्य स्वर, जावेद अख्तर यांचं गीत आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट मिस्टर इंडिया.

तर श्रोतेहो, आजच्या आपल्या गीतबहार या कार्यक्रमात आपण मिस्टर इंडिया या चित्रपटातलं सगळ्यात लोकप्रिय गीताचा आनंद घेतला. मुख्य स्वर कविता कृष्णमूर्ती, गीतकार जावेद अख्तर, संगीतकार होते लक्ष्मीकांत पॅरेलाल. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. कार्यक्रमाचा आनंद घेत होतात आपण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून संस्कृत बातम्या प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: ठळक कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 आणि कृषीवाणी यामध्ये मासे आणि कोंबड्यांचे एकात्मिक संवर्धन वाचन स्वरूचा गद्रे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर आणि परिसर हा 6:50 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा या विषयावर डॉक्टर स्नेहल दोंडे यांनी दिलेली माहिती. दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, सकाळी 8:40 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ऍडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत. कार्यक्रमाचं संपादन केलंय सुहासन अंदुरे यांनी. सकाळी 9:30 प्रसारित होणाऱ्या आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवलेले अभिजित पड्याड यांची संपदा जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखडे. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये भेटी गाठी या सदरात विक्रमी रक्तदानाचा आदर्श निर्माण करणाऱ्या रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्याशी साधलेला संवाद आणि साहित्य सरिता कट्ट्यावरील मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. दुपारी 1:40 धाराशिव जिल्हा वार्तापत्र. श्रोते हो, संध्याकाळी आमच्या दुसऱ्या सभेमध्ये 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात शीतल पाटील या मैत्रिणीच्या स्वरचित कविता, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे, निर्मिती जळगाव, आकाशवाणी केंद्र. 7:30 आमचं घर आमचं शेत कार्यक्रमामध्ये भात लागवड पद्धती आणि आंतरमशागत याविषयी डॉक्टर अशोक कुमार चव्हाण यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अर्णव चट्टोपाध्याय यांनी यांचं गायन. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
5: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत पावसावर आधारित विशेष कार्यक्रम वर्षा गीतोत्सव. लेखन निवेदन सुहास नंदुरे यांचं.
6: श्रोते हो, आकाशवाणी आपल्या उद्गमापासून श्रोत्यांना सुमधुर, अवीट अशा गाण्यांचा श्रवणीय सुखानंद प्रदान करून देत आलेली आहे. आज आपण वर्षा गीतोत्सव साजरा करूया. नेहमीची येतो मग पावसाळा, अन निसर्गाचा बदलून टाकतो रंगरूप सारा. सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि क्रिकेटच्या पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार आणि षटकार मारावा त्याप्रमाणे पावसानं दमदार सुरुवात केली आहे. बघता बघता निसर्गाचा पूर्ण नूरच पालटून गेलेला आहे.

पाऊस मातीच्या कणाकणात मुरल्यावर मातीच्या अंतरी असणारं बी रुजतं आणि मग तरारून येतं. सर्व सृष्टी हिरवाईनं नटून जाते. सर्वत्र हिरवा बहर फुलतो. अशा या हिरवाईनं नटलेल्या बहरामध्ये आपल्या आठवणींचा बहरसुद्धा अलगदपणे मिसळून जातो आणि मग ओठा

पाऊस थिरावल्यानंतर निसर्गाचं रुपडं बदलतं. आता तर सर्वत्र सिमेंटची छतं असणारी घरं आहेत, परंतु कौलारू किंवा पत्र्याच्या छतावरून उतरून पाऊस अंगणात पडताना बघणंसुद्धा

पाऊस एकच, पण त्याची विविध रूपं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात. शहरात पडणारा पाऊस, ग्रामीण भागात पडणारा, डोंगर माथ्यावर पडणारा, दरीत कोसळणारा आणि समुद्रावर पडणारा पाऊस. बऱ्याचदा पाऊस हा वादळ वारा घेऊनच समुद्रावर कोसळतो आणि केवळ कोसळतच नाही तर सागराला उधाण आणून सोडतो.

जलोदरांनी टच्च भरलेलं आभाळ बघून वाटतं की जणू काही हे घन आभाळात ओथंबून आले आहेत आणि सागराप्रमाणे जणू आभाळातच भरती आली की काय असा भास होतो. पाऊस म्हणजे या भुईला नभानं उदारतेनं दिलेलं दान. जेव्हा पाऊस धरेशी एकजीव होतो ना श्रोते हो, तेव्हा ते वर्णन ऐकावं ते कवीच्या शब्दातच.

पावसातल्या भेटीगाठी हा एक वेगळाच विषय. पावसाच्या धारांप्रमाणे काहींच्या मनात पावसात भिजल्याच्या जुन्या आठवणी पाऊस धारांप्रमाणे बरसतात.

0: करते। तर श्रोते हो, कसा वाटला हा कार्यक्रम जरूर कळवा। मी सुहास नंदुरे आपला निरोप घेतो, नमस्कार।
1: पावसावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकलात वर्षा गीतोत्सव। लेखन आणि निवेदन होतं सुहास नंदुरे यांचं आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

आकाशवाणी रत्नागिरी श्रोते हो ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होत आहेत. ह्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली.

0: संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ॲट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी, गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं, इत्यादी सूचना त्यांनी केल्या. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरणसेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या, त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल, असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले, त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे

0: या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई ठाणे पालघर रायगड याशिवाय सातारा पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या CA फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून एकूण 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आणि ही आहे आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा. संध्याकाळचे 7:42 झाले. आता एक जाहिरात विश्राम.
2: एकूण व्यवसाय ₹25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक.
1: श्रोते हो उद्याचे काही ठळक कार्यक्रम पुन्हा एकदा. उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणीमध्ये मासे आणि कोंबड्यांचं एकात्मिक संवर्धन या विषयावरची माहिती वाचनस्वर ऋचा गद्रे यांचा. सकाळी 9:30 प्रसारित होणाऱ्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवलेले अभिजित पड्याळ यांची

संपदा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आहे. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये भेटी गाठी या सदरात विक्रमी रक्तदानाचा आदर्श निर्माण करणाऱ्या रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्याशी साधलेला संवाद आणि साहित्य सरिता कट्ट्यावरील मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, रविवार दिनांक 5 जुलैला सकाळी 9:30 वाजता बालजगत यामध्ये आपण ऐकणार आहात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हातीव नंबर 1 इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केलेली नाटिका आठवणींची शाळा।
1: आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, कथाकथन, नृत्य, गायन आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलंय। या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे।
2: अगदी बरोबर सर, म्हणूनच गावातील शाळा जगायला हव्यात। या शाळा केवळ शिक्षण देत नाहीत तर संस्कार, आत्मविश्वास आणि समाजाशी जोडलेलं नातंही जपतात। गावाची ओळख आणि भवितव्य या शाळांमधूनच घडत असतं।
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका रविवार दिनांक 5 जुलैला 9:30 वाजता कार्यक्रम बालजगत।

श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सधू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि आपण ऐकत आहात आमचं दुसरं प्रसारण. श्रोते हो, यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आणि 7:30 माझं आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम, दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल

0: इथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मुरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही, तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलदगतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं, मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून 2-2 तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्र

तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशू रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता, मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे, तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल, तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम,
उपकरणे मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा उल्हासनगर अकोला वाशिम यवतमाळ

0: माळ जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आबिटकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताचा पण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
4: आणि मी रेवा।
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामान अंदाज.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया. 4 जुलै या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सरकार सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण ऐकणार आहोत सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत सहकार चळवळीनं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सहकार क्षेत्रानं शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी मोठं योगदान दिलं आहे.
3: तर शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय हा सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या विविध योजना असा असून, आणि या ज्या विविध योजना आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्टुडिओमध्ये श्री हेमंत जगताप यांना आपण आमंत्रित केलं आहेत. जगताप सर हे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार, आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
4: नमस्कार
2: सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आम्हाला सांगताल की जागतिक सहकार दिनाचा इतिहास किंवा त्याची उद्दिष्ट आणि महत्व याविषयी आपण काय सांगाल?
4: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकाराचा प्रसार प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आता जागतिक सहकार दिवस म्हटलं तर त्याच्यासाठी असे काही फिक्स दिवस किंवा दिनांक असं नाही, परंतु एक सर्वसाधारणपणे जागतिक सहकार दिवस हा जुलै महिन्यामध्ये दर पहिला जो शनिवार असतो त्याचा पहिला शनिवार हा साजरा केला जातो. आता याचा जर का आपण थोडासा एक इतिहास पाहिला तर याच्यामध्ये 1923 मध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, ज्याला आपण आयसीए म्हणतो, त्यांनी हा जागतिक स्तरावरती जागतिक सहकार दिन राबवण्यास सुरुवात केली होती. आणि 1995 मध्ये युनायटेड नेशन्सने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघ आणि आयसीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस जगभर चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आता यावर्षी जर का आपण पाहिलं तर यावर्षीची जी एक सहकाराची जी संकल्पना आहे याला मी म्हणतोय की कोऑपरेटिव्ह फॉर पीसफुल वर्ल्ड, म्हणजे काय तर शांततापूर्ण जगासाठी सहकार, अशी यावर्षीची एक सहकाराची थीम किंवा आपण त्याला
2: घोषवाक्य म्हणूया आपण.
4: अगदी बरोबर. आता जसं आपण इतिहासावरती चर्चा केली तर थोडासा हा जागतिक सहकार दिवस साजरा करण्यामागची जी काही उद्दिष्ट होती याच्यामध्ये पहिलं म्हटलं तर आपण पाहतोय की सहकार चळवळीचा जर का झपाट्याने प्रसार आणि प्रचार करण्याचं याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरा विचार केला तर ज्या काही राज्यभरामध्ये असंख्य सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांमध्ये एक सहकाराविषयीची चांगल्या प्रकारची जनजागृती करणं
2: हे सगळ्यात महत्वाचं आहे,
4: अतिशय महत्वाचं पार्ट याच्यामधला. दुसरं म्हणजे राज्यभरामध्ये ज्या काही ज्या असंख्य सहकारी संस्था आहेत तर त्यांचं आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, या सर्वांच्या विकासामध्ये सहकाराचं महत्व अधोरेखित करणं हा पण याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. जसं की शेतकरी बघतो की ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी तर त्या ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती असेल, ग्रामीण भागाचा विकास असेल, किंवा सर्वसमावेशक एखादा आपल्या विकासासाठी चालना द्यायची असेल तर त्या दृष्टीनं सहकार दिन किंवा सहकारचं महत्व हे खूप महत्वपूर्ण होते. आता जसं मी सुरुवातीला पाहिलं की कुठलाही सहकार विभाग किंवा सहकार जर आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचा असेल तर त्यासाठी काही मूलभूत तत्वे ठरवून दिली आहेत. याच्यामध्ये पहिलं तत्व म्हटलं तर एक स्वेच्छा व मुक्त सभासदत्व, म्हणजे कोणताही सभासद हा त्या सहकारामध्ये समाविष्ट होऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये म्हटलं तर सहकाराची अशी संकल्पना आहे की एक तत्व एक सदस्य एक मत, आणि लोकांनी लोकांसाठी एकत्रितरित्या येऊन केलेला
2: त्या प्रकल्प किंवा संकल्प आपण म्हणू शकतो.
4: अगदी बरोबर. लोकांनी एकत्रित येऊन केलेला त्या सहकारी याचा विकास, जेणेकरून सर्वांना त्याचा सर्वसमावेशक फायदा होईल, या त्याच्या मागचं एक कारण आहे. आता जागतिक सहकार दिनाचं थोडंसं आपण जर का महत्व अधोरेखित करायचं म्हटलं तर जसं की शेतकऱ्यांना बाजारपेठ असेल, कर्ज सुविधा असतील किंवा बियाणे असतील हे इझिली त्यांना उपलब्ध करून देणं. दुसरं जर का आपण थोडंसं एक महत्वाच्या दृष्टीने गेलं तर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करून तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक विकास साधणं हे पण एक जागतिक सहकार दिनाचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, या सर्वांना सर्वसमावेशक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला जागतिक सहकार दिवस हा अत्यंत

0: महत्वाचं आहे.
1: खूप छान पद्धतीने सर आपण जो की जागतिक सहकार दिनाचा इतिहास आहे, उद्दिष्ट किंवा तत्व महत्व आहे याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना आपण सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा असेल की महाराष्ट्रातील सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या विविध योजना या राबवल्या जातात?
0: शेतकऱ्याच्या दृष्टीनं हा जिव्हाळ्याचा प्रश्न यासाठी आहे कारण की शेतकरी म्हणतो की मला कर्ज मुक्ती पाहिजे. तर सहकार विभागाचं मेन काम ते म्हटलं तरी चाललं शेतकऱ्याच्या दृष्टीनं. आताच आपल्याला माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शासनाने जाहीर केली, तर ती सहकार विभागामार्फत राबवलेली आहे.
1: सर आताच आपण उल्लेख केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याविषयी सविस्तर आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगताल.
0: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी यावर्षीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही लागू करण्यास मंजुरी दिली आहे. जवळपास या योजनेसाठी 36,585 कोटीची तरतूद करण्यात आली आहे आणि अंदाजे जे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आता थोडस जर काय या योजनेच्या आपण उद्दिष्टांविषयी जर का बघितलं किंवा वैशिष्ट्यांविषयी माहिती घ्यायचं म्हटलं तर जे शेतकरी त्यांचं 2 लाखापर्यंतचे थकित पीक कर्ज याच्यामध्ये माफ होणार आहे आणि याच्या अगोदर आपण 30 सप्टेंबर 2025 रोजी जे थकित असलेले पात्र पीक कर्ज विचारात घेतलेले शेतकरी होते यांचा पण याच्यामध्ये विचार घेतला जाणार आहे. ज्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांसाठी 1 टाइम सेटलमेंट ज्याला आपण OTS म्हणतोय अशा प्रकारची एक योजना आहे आणि जे काही नियमित कर्ज फेड करणारे जे आपले शेतकरी तर त्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद पण या योजनेमध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडस अजून की पात्रतेचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रातील जे शेतकरी ते सर्व शेतकरी म्हणजे जे याच्यामध्ये बसतात तर ते याच्यामध्ये पात्र तर आहेतच पण पात्र बँकांकडून घेतलेले जे काही पीक कर्ज आहेत तर ते पीक कर्ज त्या शेतकऱ्यांनी वेळेवरती फेडलेला आहे किंवा पाठीमागचा त्याचा थोडासा इतिहास यांचा पण आपण याच्यामध्ये विचार केला जाणार आहे आणि शासनाने जे काही विहित केलेले जे काही अटी त्या अटीच्या पूर्ततेमध्ये जर का तो शेतकरी बसत असेल तर त्यांना 2 लाखांपर्यंत शासनामार्फत त्याला अनुदान किंवा कर्जमाफी दिली जाणार आहे. आता आपण आवश्यक कागदपत्रांचा जर आपण विचार केला तर त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आपल्याला गरजेचं आहे, त्याचा 7-12 उतार असेल, 8 ज्याला आपण खाते उतार म्हणतो, बँक पासबुक असेल, पीक कर्ज खाते तपशील असेल, मोबाईल क्रमांक असेल आणि शासनाने जे काही इतर वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितले त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांना लागणार आहे. आता योजनेचा मुख्य फायदा म्हटलं तर शेतकऱ्यांवरती सध्याचा जो आर्थिक भार आला आहे तर तो आर्थिक भार नक्कीच या पीक कर्ज मुक्ती योजनेमुळे त्यांचा कमी होणार आहे. नव्याने पीक कर्ज घेण्यास त्यांना बँका मदत करण्यात किंवा ते कुठल्याही बँकेमध्ये जाऊ शकतात. शेती उत्पादनामध्ये जर का त्यांना गुंतवणूक करायची असेल तर यासाठी चालना मिळणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारची बळकटी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
1: सर आता ही जी योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना याच्यामध्ये जो शेतजमीन आहे त्याचं आपण कशी क्रायटेरिया धरतो किंवा किती एकरापर्यंत शेतकऱ्यांना आहे त्या जमिनीवरती कर्ज मिळत आहे?
0: आता थोडंसं कर्जाचा विचार करण्यापेक्षा आपण शासनाने जे मर्यादा ठरवून दिली म्हणजे एखाद्याचं 1 एकर क्षेत्र आहे किंवा 2 एकर आहे किंवा 5 एकर आहे पण शासनाने त्याच्यामध्ये रक्कम ठरवून दिलेली आहे. आता समजा तुमच्या नावावरती 4 लाख रुपये कर्ज आहे ऑलरेडी असं गृहीत धरा आणि तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे पण शासनाने जीआरमध्ये असं म्हटलंय की तुमच्याकडे जे 4 लाख रुपये कर्ज आहे तर तुम्ही सुरुवातीला 2 लाख रुपये जे आहेत ते तुम्ही बँकेमध्ये भरा तरच उरले तुमचे 2 लाख रुपये त्याच्यामधून माफ होणार आहेत. म्हणजे थोडक्यात क्षेत्राची मर्यादा न घालता रकमेची मर्यादा
1: घालण्यात आली आहे.
0: म्हणजे समजा एखाद्या शेतकरी 50 लाखाचं कर्ज आहे, 60 लाखाचं कर्ज आहे तर बाकीचे पैसे अगोदर भरला आणि मग 2 लाख रुपयाचं तुम्हाला
1: नवीन कर्ज मिळणार
0: म्हणजे लाभ घेता येईल,
1: लाभ घेता
0: येईल म्हणजे कमी होईल. या व्यतिरिक्त मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत जे पीक कर्ज आहे ते पण एक सहकारी विभागाचंच कार्य आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्याला आपण म्हणतोय की पॅक्स प्रायमरी ऍग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज यांचं बळकटीकरण करणं हे पण एक सहकारी विभागाचं एक योजना किंवा स्कीम आपण म्हटलं तरी चालेल. जे काही सहकारी प्रक्रिया उद्योग आहेत तर त्या उद्योगांना अर्थसहाय्य पुरवायचं असेल तर ते पण सहकार विभागामार्फतच प्रोव्हाइड केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतोय की सध्याच्या काळामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचं वाढ खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे ज्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ऑर्गनायझेशन म्हणतो. तर त्या FPO बळकटीकरण करून सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम पण सहकारी विभागामार्फतच केलं जातं. त्यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतोय की असंख्य साखर कारखाने आहेत, सूत गिरण्या आहेत किंवा दुग्ध संस्था आहेत की ज्या सहकार संबंधित आहेत यांना पण मदत या सहकार विभागामार्फत केली जाते.
1: सर आता सहकार विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये कोणतं महामंडळ हे कार्य करत आहे?
0: तर सहकार विभाग पाहिलं तर राज्याचा खूप मोठा विभाग आहे आणि या दृष्टीनं राज्यस्तरावरती शासनाने 28

0: 2000 रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याची स्थापना केली, की
1: हाँ
0: ज्याचं मुख्यालय हे पुणे येथे साखर संकुल या ठिकाणी आहे. आता या महामंडळाला ज्यावेळी स्थापना करण्यात आली होती तेव्हा महामंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून परवानगी देण्यात आली होती, ज्याला आपण एनबीएफसी म्हणतो. म्हणजे राज्यभरामध्ये जे काही साखर कारखाने आहेत तर त्यांना कमी दराने एक कर्ज पुरवठा करणं हा सुरुवातीला महामंडळाचा उद्देश होता. आता सध्याची जर का आपण परिस्थिती बघितली तर या महामंडळाचं जे अधिकृत भाग भांडवल आहे तर ते साधारणतः 100 कोटी असून त्यापैकी 51% वाटा हा राज्य शासनाचा आहे व 49% हा सहकारी संस्थांचा त्यामधील भाग आहे. महामंडळाची स्थापना ज्या उद्देशाने केली त्या उद्देशामध्ये पहिला उद्देश होता की राज्यभरामध्ये एखादा सहकारी प्रकल्प उभारायचा असेल किंवा त्याचं विस्तारीकरण करायचं असेल किंवा त्याचं पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना अर्थसहाय्य करणं हा महामंडळाचा त्यामध्ये पहिला उद्देश होता. जसं मी मागाशी उल्लेख केला की नॉन बँकिंग फायनान्स म्हणून जर का कार्य करायचं असेल तर दीर्घ मुदतीचं कर्ज असेल किंवा अल्प मुदतीचं कर्ज असेल किंवा मध्यम मुदतीचं कर्ज असेल हे त्या साखर कारखान्यांना किंवा इतर सहकारी संस्थांना उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा मुख्य उद्देश होता. आता थोडासा काळ बदललेला आहे आणि आता सध्याच्या काळामध्ये किंवा आताची जर का आपण वर्तमान काळातली स्थिती बघितली तर महामंडळामार्फत असंख्य योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत.
1: सर आता तुम्ही उल्लेख केलाच आहे महामंडळाच्या विविध योजनांबद्दल माहिती आमच्या शेतकरी म्हणून आपण सांगताल.
0: जसं मी मागाशी उल्लेख केला की सहकारसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. यामध्ये एक 4-5 किंवा 5-6 योजना आहेत. यामध्ये मी पहिला उल्लेख करेल की याच्यामध्ये कृषी निवेशिका योजना म्हणून एक आहे, दुसरी एक अटल अर्थसहाय्य योजना आहे सहकारी संस्थांसाठी, त्यानंतर व्यवसाय भूमी कृषी प्रशिक्षण कार्यक्रम जे शेतकऱ्यांसाठी पण आपण चांगल्या प्रमाणे राज्यभरामध्ये राबवतोय, सहकार प्रशिक्षण जे आपण सहकारी संस्था असतील पॅक्स असतील जे काही पतसंस्था असतील
1: त्यांच्यासाठी
0: यांच्यासाठी आपण राबवतोय, त्यानंतर एक कृषी व्यवसाय वृद्धी कक्ष म्हणून पण एक योजना आहे की ज्याच्या मार्फत जे काही सहकारी संस्था आहेत त्यांचे डीपीआर बनवायचे असतील तर त्यांचे बनवण्याचं काम हे महामंडळामार्फत रास्तदारामध्ये बनवलं जातं. आणि सध्या एक जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना ही एक आहे, ते पण आपल्या महामंडळामार्फत राबवली जाते.
1: सर सर्वात आधी तुम्ही एक योजनेचा उल्लेख केला कृषी निविष्ठा योजना, याबद्दल आपण सांगताल.
0: आता ही कृषी निविष्ठा योजना म्हटलं की आपल्याला माहिती की शेतकरी दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे खत. आता सध्याच्या काळामध्ये आपण तोच बघतो की कारण पावसाळ्याचा सीझन आहे, खरीपाचा सीझन आहे, खत मिळतंय किंवा कमी प्रमाणात मिळतंय, शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी किंवा तक्रारी आहेत. आता आम्ही जे कृषी निविष्ठा विभागामार्फत कार्य करतोय तर हे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी कार्य करत नसून हे आम्ही जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे किंवा संस्था आहे
1: शेतकरी समूह किंवा गट शेती म्हणूया आपण,
0: जसं तुमच्या भाषेमध्ये म्हणलं की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा महिला बचत गट, ज्या काही सहकारी संस्था की ज्याच्यामध्ये असंख्य शेतकरी एकत्रित तिथे बनवलेला तो समूह आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही या विभागामार्फत कार्य करतोय. आता याचा उद्देश काय, याचा मेन काय आहे की आम्ही आमच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत एक आरसीएफ, इफको आणि क्रुपको ज्या मेन खत पुरवठादार
1: कंपन्या
0: आहेत तर त्यांची स्टेट लेवलची अधिकृत डीलरशिप घेतली आणि या कंपन्यांचं महामंडळामार्फत आम्ही युरिया असेल, डीएपी असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल किंवा 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 20-20-013 असेल, सुपल असेल, हे सर्व प्रकारची जी खत आहेत हे आम्ही रास्त दरामध्ये या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा समूहांना आम्ही प्रोव्हाइड करतोय. ज्याच्यामुळे काय होते की एखादी युरियाची बॅग मार्केटमध्ये समजा का 300 रुपयाला असेल तर महामंडळामार्फत या कंपन्यांमार्फत जी काही त्यांची प्राइस ठरलेली त्याच्या फक्त 1-2 रुपया जास्तीचं घेऊन आपण कमी दरामध्ये या सर्व खत पुरवठा शेतकरी उत्पादक कंपन्यांना करतोय.
1: म्हणजे खूपच चांगली अशी योजना आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, निविष्ठा या जमा करताना त्यांना खरंच ही योजना उपयोगी पडत असेल. पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पण आपल्या शेतकऱ्यांना सुचवू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा घ्यावा. सर आता पुढचा प्रश्न हा आहे की सहकार विभागामार्फत सहकार प्रशिक्षण ही योजना नेमकी काय आहे?
0: तर सहकार प्रशिक्षण म्हटलं तर आपल्याला माहिती की कुठलंही क्षेत्र जर का चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची
1: कार्यान्वित करायचं असेल,
0: विकास करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण घेणे
1: खूप महत्वाचं आहे,
0: काळाची गरजच आहे. कारण कुठलाही व्यक्ती किती म्हटलं की मी मोठा झालं तर प्रशिक्षणाशिवाय तो पुढे त्याचा विकास होऊ शकत नाही. या दृष्टीनं राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत किंवा काही कारखाने आहेत, काही दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्था आहेत, या सर्वांना महाराष्ट्र सहकार विकास मार्फत सहकार प्रशिक्षण हे रास्त दरामध्ये दिलं जातं. आता याच्या माटे मागे पाहिलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जो आहे तर त्याचं कलम 24 अ नुसार सहकारी संस्था जेवढ्या राज्यभरामध्ये आहेत त्या प्रत्येकाला प्रशिक्षण घेणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि या दृष्टीनेच दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.

0: म्हणजे नुकतीच याची सुरुवात झाली आहे.
1: अगदी बरोबर. आता अशा महाराष्ट्र सहकार विकास महामंडळासारख्या जवळपास राज्यभरामध्ये एक 11 ते 12 प्रशिक्षण संस्था आहेत. आता हे राज्य शासनाचंच महामंडळ असल्यामुळे आणि राज्याचे सहकार मंत्रीच याचे अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सहकारचे प्रशिक्षण हे प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण राबवतोय. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आपण बघतो की नागरी सहकारी पतसंस्था आहेत, ग्रामीण बिगर पतसंस्था आहेत, सेवक सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, दुग्ध उत्पादक संस्था आहेत, या सर्वांना आपण आपल्या सहकार प्रशिक्षणाचा लाभ देत असू. थोडस मी याच्यामध्ये

0: पतसंस्था आहेत, ग्रामीण बिगर पतसंस्था आहेत, सेवक सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, दुग्ध उत्पादक संस्था आहेत, या सर्वांना आपण आपल्या सहकार प्रशिक्षणाचा लाभ देत असतो. थोडस मी याच्यामध्ये विषयांवरती जाईल, कारण सहकार विभाग हा अनेक विषयांच्या संबंधित आहे. हे जे प्रशिक्षण आपण त्या सहकारी संस्थांना देतोय, तर याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण ज्या काही समजा नागरी सहकारी पतसंस्था आहेत, तर त्याच्यामध्ये आपण साध्य होतो की सायबर सिक्युरिटी असेल किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणतो ज्याला आपण, किंवा सुधारित आर्थिक मापदंड असतील, थकीत कर्ज वसूल कसं करायचं हा एक त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे, परत एएलएम व्यवस्थापन असेल, शासनाची कर्ज परतफेडच्या योजना असतील, या सर्वांचं आपण अंतर्भूत करून या योजनांमध्ये त्यांना सविस्तरित्या माहिती देत असतो. समजा एखादी दुग्ध सहकारी संस्था आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचं दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कशा प्रकारे करायची, जनावरांची पैदास कशा प्रकारे करायची, दुधाची गुणवत्ता वाढ करायची तर ते कशा प्रकारे करायचं, सगळ्यात त्यांना भेडसावणारी समस्या ते म्हणजे लेखापरीक्षण, तर ते लेखापरीक्षण कशा प्रकारे करायचे, अशा नाविन्यपूर्ण विषयांचा समावेश आपण याच्यामध्ये करतो. आणि भविष्यामध्ये आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता, एआयचा वापर असेल किंवा रिस्क मॅनेजमेंट असेल, या सर्वांचा समावेश करून आपण या सहकारी संस्थांना चांगल्या प्रकारे उत्तम रीत्या प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो.
1: एखादी संस्था जेव्हा कार्यान्वित होते त्या म्हणजे प्रत्येक विभागाचं रितसर हे प्रशिक्षण हे प्रत्येकाला दिलं जातंय किंवा हे प्रत्येक जण हे घेत आहेत. सर आता सहकाराची जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशी फायदेशीर आहे?
0: आता आपण बघतोय की राज्यभरामध्ये दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं उत्पादन हे वाढत चाललेलं आहे. या वाढत चाललेल्या उत्पादनाला एक उत्तम रीत्या चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा मार्केट पाहिजे असेल, तर पिकलेला माल असेल किंवा धान्याचं साठवणूक करणं हे काळाची गरज आहे, ज्याला आपण गोदाम म्हणतो की सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो परिचित शब्द आहे तो म्हणजे गोदाम व्यवस्थापन. आणि धान्य साठवणूक योजना जी आहे ती गोदामाशी संबंधित आहे की ज्या काही देशामध्ये जे काही प्रायमरी ऍग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत, ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहेत, तर त्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सहकार से समृद्धी याच्या अंतर्गत हे आपण वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज स्कीमची आपण अंमलबजावणी राज्यभरामध्ये करतोय. याच्यामध्ये शेतकऱ्याने पिकवलेला जो शेतमाल आहे त्याचं जर का धान्याचं मालाचं जर का साठवणूक किंवा स्टोरेज करायचं असेल, तर त्या दृष्टीने हे गोदाम व्यवस्थापना संकल्पना आलेली आहे. आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपण काय करतोय की राज्यामधील ज्या काही विविध सेवा किंवा सहकारी संस्था आहेत त्यांना गोदाम बांधणी प्रकल्पासंदर्भातील आवश्यक ते तांत्रिक व बांधकाम विषयक ज्ञान देण्याचं काम आपण महामंडळामार्फत करतोय. यामध्ये काय सुरुवातीला महामंडळाचा एक तांत्रिक अधिकारी असतो, तर तो तांत्रिक अधिकारी त्या बांधकामाच्या जागेची स्थळ पाहणी करतो आणि WDRA ने जे काही निर्मित केलेले मापदंड आहेत, जे गोदाम उभारणीसाठी जे काही अंदाजपत्रक असतं, तर त्या अंदाजपत्रकाची महामंडळामार्फत पाहणी केली जाते आणि नंतर त्याला तांत्रिक मान्यता किंवा त्याला आपण टेक्निकल सँक्शन म्हणतो, तर ते टेक्निकल सँक्शन महामंडळामार्फत दिलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये गोदामाचं ज्यावेळी बांधकाम सुरू होतं, तर गोदामाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर महामंडळातील उपव्यवस्थापक अभियांत्रिकी यांच्या मार्फत एक पाहणी केली जाते आणि त्यांना नंतर परत तांत्रिक तपासणीनंतर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आपण त्याला म्हणतो, आणि मग त्या याचं चार टप्प्यामध्ये पुढे बांधकाम सुरू होतं. आता याच्यामध्ये काही आपण बघतो की राज्यभरामध्ये जे काही गोदाम उभारणी केली जाते, तर त्याला जवळपास काही वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्थांमार्फत अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. याच्यामध्ये सर्वांच्या परिचित आता सध्या एक राज्यभरामध्ये प्रोजेक्ट राबवला जातोय तो म्हणजे स्मार्ट प्रकल्प, ज्याला आपण म्हणतो की माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन योजना, याच्या अंतर्गत आपण 60% त्या गोदामासाठी अनुदान देतोय. दुसरा एक आहे की कृषी विपणन पायाभूत सुविधा योजना, याच्यामध्ये आपण 33.33% अनुदान देतोय. आणि आता जे आपण म्हणतोय की जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना, याच्यामध्ये आपण 4% व्याज दराने त्यांना त्या वेअरहाऊससाठी किंवा गोदामासाठी मदत करतोय. आणि शेवटचं काय की कृषी पायाभूत सुविधा AIF ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, याच्या अंतर्गत आपण 3% त्या गोदामाच्या व्याजामध्ये सूट देऊन ह्या योजनेमध्ये त्यांना मदत करतोय शेतकऱ्यांसाठी.
1: म्हणजे खूप छान पद्धतीने ही जी धान्य साठवणूक योजना आहे ही कार्य करते आहे. सर आता महामंडळामार्फत आताच आपण उल्लेख केला होता की कृषी विभाग प्रशिक्षण योजना, नेमकी ही योजना काय आहे?
0: आता शेतकऱ्यांना जर का चांगल्या प्रकारे त्यांच्या पायावरती उभं राहायचं असेल, तर कृषी हा सहकाराबरोबरच अत्यंत महत्वाचा त्यांच्याकडे विषय आहे. आता कृषी विभागांतर्गत आम्ही ज्यावेळी प्रशिक्षण घेतो, तर महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ ही आपल्या राज्याच्या कृषी विभागाची एक अधिसूचित केलेली स्टेट लेवलची संस्था आहे. ही कृषी विभागाची पण आहे, ही नाबार्डची पण आहे, याच्या व्यतिरिक्त एक मॅग्नेट प्रकल्प आहे, महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प, त्याची पण एक स्टेट लेवलची नोडल एजन्सी म्हणून महामंडळ कार्य करते. या व्यतिरिक्त एक आत्मा संस्था आहे, तर त्या आत्मा ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, तर त्याची पण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची एक नाम निर्देशित केली महामंडळिक संस्था आहे. या व्यतिरिक्त पुणे आपण बघतोय की आपण एक स्मार्ट योजना आहे, स्मार्ट योजनेमध्ये पण बरेचसे प्रशिक्षण कार्यक्रम हे महामंडळ घेत असतं. आता महामंडळ हे प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना याच्यामध्ये आपण काही नाविन्यपूर्ण विषय ठेवलेले आहेत. आता सध्याच्या काळामध्ये आम्ही बघतोय की संरक्षित शेती, त्याला आपण शेती

0: हाऊस व पॉलिहाऊस व्यवस्थापन म्हणतोय की एखाद्या शेतकऱ्याला राज्यभरामध्ये शेड हाऊस किंवा पॉलिहाऊस करायचं असेल तर महामंडळाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला जे प्रमाणपत्र मिळणार आहे ते प्रमाणपत्र शेतकऱ्याने कृषी विभागाला जोपर्यंत तो सादर करत नाही तोपर्यंत त्याला अनुदान मिळत नाही. म्हणजे त्याला तांत्रिक ज्ञान घेऊनच तो प्रकल्प करायचा आहे. या दृष्टीनं हे महामंडळाचं प्रशिक्षण महत्वाचं आहे. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन असेल, हायड्रोपोनिक्स असेल, सोलर डिहायड्रेशन असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, फळे व भाजीपाला निर्यात व्यवस्थापन असेल, मधुमक्षिका पालन असेल, कृषी पर्यटन असेल, अशा असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आपण महामंडळामार्फत शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये आणि किफायतशीर किमतीमध्ये त्यांना देत असतो.
1: सर, याच बरोबरीनं महामंडळामार्फत सहकारी संस्था यांच्यासाठी राबवणारी अटल अर्थसहाय्य योजना याविषयी आपण काय सांगाल?
0: ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे की दिनांक 2 जानेवारी 2019 शासन निर्णयान्वये ही योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेसाठी साधारणतः त्या काळामध्ये शासनाने 490 कोटी म्हणजे जवळपास आपण 500 कोटी त्याच्यासाठी तरतूद केलेली होती. आता या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे की ज्या काही सहकारी संस्थांच्या माध्यमातून कृषी आणि बिगर कृषी क्षेत्राशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय त्यांनी सुरू करून त्यांचे ते प्रकल्प कार्यान्वित केले पाहिजेत की जेणेकरून त्या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणे हे आपल्याला गरजेचं होतं. त्याबरोबरच जो काही शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे तर ते पिकवलेल्या शेतमाला प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं हाही या योजनेचा एक महत्वाचा भाग होता. आता थोडस एक अर्थसहाय्याचं जर का आपण स्वरूप बघितलं या योजनेचं म्हणजे याच्यामध्ये किती
1: महत्वाचा मुद्दा आहे
0: शेतकऱ्याच्या दृष्टीने. आता याच्यामध्ये समजा एखाद्या सहकारी संस्थेने जर का प्रकल्प उभारायचा असेल तर यासाठी शासनाने अनुदानासाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये ठेवलेली होती. आणि आपले जे काही विदर्भातले एक जिल्हे गडचिरोली म्हणजे नक्षल प्रभावित जिल्ह्या गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्याकरता त्यांनी प्रकल्पाची मर्यादा ठेवली होती 40 लाख रुपये म्हणजे इतर जिल्ह्यांसाठी 20 लाख आणि त्या नक्षल प्रभावित जिल्ह्यासाठी 40 लाख. आता याचे अनुदानाचे टप्पे कसे केले होते हे जे टोटल अनुदान आहे तर त्या अनुदान मिळताना त्या जी काही संस्था आहे त्या संस्थेचा स्वनिधी 12.5%, कर्ज 12.5% आणि अनुदानाची रक्कम 75%. समजा त्यांना आपण 20 लाख रुपये आपण प्रकल्प सँक्शन केलंय तर 20 लाखापैकी 15 लाख रुपये त्यांना अनुदान मिळणार आहेत.
1: म्हणजे फक्त 5 लाख रुपये
0: त्यांना 5 लाखामध्ये पण स्वनिधी फक्त 2.5 लाख आहे आणि त्यांना 2.5 लाख रुपये आम्हीच त्यांना कर्ज म्हणून हे करणार आहे महामंडळामार्फतच. म्हणजे त्यांना फक्त स्वतः जवळचे फक्त 2.5 लाख रुपये त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. या दृष्टीने अटल अर्थसहाय्य योजना सुरू केली होती. आता याच्यामध्ये अटल अर्थसहाय्य योजनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत की ज्यांना कृषीच्या संबंधित जे काही प्रकल्प करायचे आहेत त्या दृष्टीने आपण अटल अर्थसहाय्य योजना आहे. आपण सध्या ती योजना सुरू आहे किंवा प्रगतीपथावर आहे. या राज्यभरामध्ये असंख्य संस्थांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
1: सर, जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना आपण सहकार दिनानिमित्त काय संदेश द्याल?
0: जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की सहकाराचं जे तत्व आहे त्या सहकाराचं तत्व असं आहे की एक व्यक्ती एक मत. म्हणजे सहकार ही केवळ एक आर्थिक व्यवस्था नसून एक लोकशाही विश्वास समानता आणि परस्पर सहकार्य यावर आधारित जीवन पद्धती आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हाच खरा सहकाराचा मूल मंत्र आहे जो समाजाला समृद्धी स्वावलंबन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने घेऊन जातो. राज्यभरामध्ये आपलं महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य की ज्याच्यामध्ये सहकाराची प्रगती आणि सहकाराचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सहकार जर का समृद्ध झाला तरच राज्य बनला शेतकरी चांगल्या प्रकारे समृद्ध होऊन आपला राज्य हे सुजलम आणि सफलम होऊ शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी जाता जाता खूपच छान असा संदेश आपल्या शेतकरी बंधूंना दिलेला आहे. सहकार ही केवळ आर्थिक उन्नतीची संकल्पना नसून सामूहिक विकास, परस्पर विश्वास आणि स्वावलंबनाचा मार्ग आहे. या चळवळीच्या बळावर ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या ज्या काही विविध योजना आहेत याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: माझं आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात

43 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा आहे. संध्याकाळचे 7:57 आणि 23 सेकंद झालेत. आमची पुढील उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन या स्पर्धेत यश मिळवलेले अभिजित पड्याळ यांची संपदा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

उद्या सकाळी 8:40 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचं संपादन केलंय सुहास नंदुरे यांनी. कार्यक्रमाची वेळ उद्या सकाळी 8:40. कार्यक्रमाचा आनंद घ्याल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आरोग्य धनसंपदा आणि परिसर या कार्यक्रमांविषयी उद्या सकाळी 6:45 प्रसारित होणाऱ्या आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयावर डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती आणि 6:50 प्रसारित होणाऱ्या परिसर कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा या विषयावरची माहिती सहभाग आहे डॉक्टर स्नेहल दोंडे यांचा. दोन्ही कार्यक्रमाचे भाग चौथा उद्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युवा संगीतकार आणि गायिका राधिका भिडे हिची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: कुठ चमावना हाती भिगावना ऐकत नाही.

तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलैला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30 वाजता.

0: वाचता तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

0: श्रोते हो, रविवार दिनांक 5 जुलैला सकाळी 9:30 वाजता बालजगत यामध्ये आपण ऐकणार आहात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हातीव नंबर 1 इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केलेली नाटिका आठवणींची शाळा।
1: आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, कथाकथन, नृत्य, गायन आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलंय। या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे।
2: अगदी बरोबर सर, म्हणूनच गावातील शाळा जगायला हव्यात। या शाळा केवळ शिक्षण देत नाहीत तर संस्कार, आत्मविश्वास आणि समाजाशी जोडलेलं नातंही जपतात। गावाची ओळख आणि भवितव्य या शाळांमधूनच घडत असतं।
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका रविवार दिनांक 5 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम बालजगत।

आकाशवाणी रत्नागिरी श्रोते हो, यानंतर 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानंद मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लग्झॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे.

0: पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व

0: सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाच्या 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत आर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं $71 प्रतिबॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमच्या दुसऱ्या प्रसारणाश्रोतेहो आपलं पुनश्च स्वागत. रात्रीचे 8:15 आणि 22 सेकंद झालेत. आता ऐकूया पॉप म्युझिक. कार्यक्रमाची सुरुवात रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी गायलेल्या गीतानं करूया. हे गीत विजय अकेला यांचं आहे आणि त्याला संगीत रूपकुमार राठोड यांचं आहे.

हे गीत होतं विजय अकेला यांचं आणि संगीत होतं रूपकुमार राठोड यांचं. श्रोते हो, पॉप म्युझिकच्या या कार्यक्रमात आता आपल्याला ऐकवते येसू दास यांनी गायलेलं गीत. मेहबूब यांचं गीत आहे आणि त्याला संगीत आहे ललित यांचं.

येशुदास यांच्या स्वरा श्रोतेहो आपण मेहबूब यांचं गीत ऐकलं आणि याला संगीत होतं ललित यांचं. पॉप म्युझिकच्या याच्या या कार्यक्रमात आता हेमा सरदेसाई यांनी गायलेलं गीत ऐकवणार आहे. समीर यांची गीतरचना, संगीत दिलं जवाहर वट्टल यांनी.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 4 जुलैला आपण ऐकणार आहात दक्षिण आफ्रिकेतील अतिशय मानाची आणि खडतर समजली जाणारी अशी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारे अभिजित पड्याळ यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: काय झालं, ऍक्च्युली 60 किलोमीटर नंतर क्रॅम्प यायला सुरुवात झाली, कारण आम्ही वरती पीटर मॅरिसबर्गला जात असताना खूप जास्त टेम्परेचर होतं, त्यामुळे शरीरातून घाम पण खूप जात होता. त्या सगळ्या गोष्टी चालू असताना क्रॅम्प यायला सुरुवात झाली. पहिला क्रॅम्प मी फिजिओकडून काढून घेतला, दुसरा क्रॅम्प थोड्या वेळाने पुन्हा 5 किलोमीटरला आला. असं करत करत मी पुढे क्रॅम्प काढून 3 क्रॅम्प त्यांच्याकडून फिजिओकडून काढून घेतले. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यात माझी 1-12 मिनिटं फुकट गेली की हे क्रॅम्प काढण्यामध्ये. नंतर असा विचार केला कुठेतरी, बाबा आता मी देवाचा फोटो गेवरावर घेऊन गेलो होतो, बाबा आता मला ह्यातून कुठेतरी तू एक मदत कर की ही रेस तरी पूर्ण होऊन दे आता, कारण एवढ्या जणांच्या अपेक्षा घेऊन मी तिथे गेलो होतो.
0: तेव्हा अवश्य ऐका, शनिवारी 4 जुलैला इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोतेहो, पॉप म्युझिकचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि आता आपल्याला ऐकवते अल्ताफ राजा यांनी गायलेलं गीत. श्रवण सिन्हा यांची ही रचना आहे आणि त्याला संगीत आहे अल्ताफ राजा आणि वैष्णव देवा यांचं.

श्रोते हो पॉप म्युझिकच्या या कार्यक्रमात हंसराज हंस यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतो. गीतकार होते इब्राहिम अश्क आणि संगीतकार होते अली खानी. श्रोते हो या गीताबरोबरच आजचा पॉप म्युझिकचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत रात्री 10 वाजता रजनीगंधा या कार्यक्रमासहित आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. मात्र तोपर्यंत 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर या कार्यक्रमांसाठी आता आपण ट्यून होऊया दिल्ली केंद्राशी. ही बातमीपत्र आणि कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, मी अनघा आपल्या सर्वांचं रजनीगंधा या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते। अवीट गोडीचा सुमधुर गीतांचा हा आपल्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम रजनीगंधा। अर्थातच श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे भाभी या चित्रपटातील गीतानं। मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचं हे गीत आता आपण ऐकणार आहोत। राजेंद्र कृष्ण यांचं गीत आहे आणि संगीत आहे चित्रगुप्त यांचं।

श्रोते हो, अतिशय सुंदर शा शया गीतानं आजच्या या कार्यक्रमाची आपल्या सुरुवात झाली, त्यामुळे पुढेही अशी छान छान गाणी आपण आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. आता ऐकवते राजकुमार या चित्रपटातील लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शैलेंद्र यांचं आणि त्याला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 4 जुलैला आपण ऐकणार आहात दक्षिण आफ्रिकेतील अतिशय मानाची आणि खडतर समजली जाणारी अशी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारे अभिजित पड्याळ यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: काय झालं, ऍक्च्युली 60 किलोमीटर नंतर क्रॅम्प यायला सुरुवात झाली. कारण आम्ही वरती पीटर मॅरिसबर्गला जात असताना खूप जास्त टेम्परेचर होतं, त्यामुळे शरीरातून घाम पण खूप जात होता. त्या सगळ्या गोष्टी चालू असताना क्रॅम्प यायला सुरुवात झाली. पहिला क्रॅम्प मी फिजिओकडून काढून घेतला, दुसरा क्रॅम्प थोड्या वेळाने पुन्हा 5 किलोमीटरला आला. असं करत करत मी पुढे क्रॅम्प काढून 3 क्रॅम्प त्यांच्याकडून फिजिओकडून काढून घेतले. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यात माझी 1-12 मिनिटं फुकट गेली की हे क्रॅम्प काढण्यामध्ये. नंतर असा विचार केला कुठेतरी, बाबा आता मी देवाचा फोटो गेवरावर घेऊन गेलो होतो, बाबा आता मला ह्यातून कुठेतरी तू एक मदत कर की ही रेस तरी पूर्ण होऊन दे आता, कारण एवढ्या जणांच्या अपेक्षा घेऊन मी तिथे गेलो होतो.
0: तेव्हा अवश्य ऐका, शनिवारी 4 जुलैला इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोते हो, आपण आनंद घेत आहोत रजनीगंधा या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकवते काश्मीर की कली या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. SH बिहारी यांची गीतरचना, त्याला संगीत आहे OP नय्यर यांचं.
2: ये चांद सा रोशन चेहरा

काश्मीर की कली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं आणि त्याला संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकवते वक्त या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही रचना साहिर लुधियानवी यांची आहे आणि त्याला संगीत आहे रवी यांचं.

0: श्रोते हो, रविवार दिनांक 5 जुलैला सकाळी 9:30 वाजता बालजगत यामध्ये आपण ऐकणार आहात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हातीव नंबर 1 इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केलेली नाटिका आठवणींची शाळा।
1: आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, कथाकथन, नृत्य, गायन आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलंय। या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे।
2: अगदी बरोबर सर, म्हणूनच गावातील शाळा जगायला हव्यात। या शाळा केवळ शिक्षण देत नाहीत तर संस्कार, आत्मविश्वास आणि समाजाशी जोडलेलं नातंही जपतात। गावाची ओळख आणि भवितव्य या शाळांमधूनच घडत असतं।
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका रविवार दिनांक 5 जुलैला 9:30 वाजता कार्यक्रम बाल

0: जगत।
1: श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आता मी आपल्याला यादों की बारात या चित्रपटातलं गीत ऐकवते। काय कलाकार आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार, गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि संगीतकार आहेत राहुल देव बर्मन।

यादोंकी बारात या चित्रपटातील आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या या गीतानं श्रोते हो आजच्या रजनीगंधा या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा आम्हाला आणि या कार्यक्रमातून अनघाला निरोप द्या. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10:30 आणि 31 सेकंद झालेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाद ब्रह्म। शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात आज आपण विदुषी अश्विनी भिडे यांनी गायलेला राग मुलतानी ऐकणार आहोत।

नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपण विदुषी अश्विनी भिडे यांनी गायलेला राग मुलतानी ऐकत होतो. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो

रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीत कार्यक्रमामध्ये पंडित अर्णव चट्टोपाध्याय यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आता 11 वाजून 11 वाजता हिंदीतून आणि 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: extended condolences to the family of those who lost their lives in the recent conflict. In Wimbledon Tennis Championships, Novak Djokovic equaled Roger Federer's record for most match wins at Wimbledon as the seven-time champion defeated French star Arthur Rondaresh to reach the rounder of 16 today. In other round third of matches, world number one Jannik Sinner defeated US player Jenson Brooksby, while Jan Lennard Struff of Germany beat Daniel Medvedev. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10:26 झालेत. श्रोतेहो, आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त झालेत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.